0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यशां।

मध्यम लहरी 249° 8.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्जवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 46 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

रामदास कामत यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी ही रचना ग. दि. माडगुळकर यांची.

आरती अंकलीकर यांनी गायलेला संत सेना महाराज यांचा अभंग आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर रामदास कामत यांच्या आवाजात संत तुकारामांचा अभंग.

आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मन्नाडे यांच्या स्वरात हिंदी भक्तिगीत.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया कृषी वार्ता. आज यामध्ये कीटकनाशकं खरेदी करताना घ्यायची काळजी ही संकलित माहिती.
1: मंडळी, पिकांचं संरक्षण व्हावं आणि जास्तीत जास्त पिकांचं उत्पादन वाढावं, त्यावर येणाऱ्या रोग किडी यांचा नाश व्हावा यासाठी आपण कीटकनाशकं विकत घेत असतो. मात्र ही कीटकनाशकं विकत घेताना आपण योग्य ती काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या पिकांवर पडणाऱ्या किडी आणि रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची किंवा रोगनाशकांची फवारणी करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कीटकनाशकांची निवड करताना ती चांगल्या प्रतीची आहेत किंवा नाहीत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्याला अपेक्षित असा त्या औषधांचा फायदा मिळणार नाही. म्हणून कीटकनाशकं आणि रोगनाशकं विकत घेताना सर्व बाबींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. पिकांवर ज्या किडी रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याचं पहिल्यांदा परीक्षण करावं, निदान करावं आणि निदान झाल्यानंतर मग कृषीतज्ज्ञांच्या सहाय्यानं विशिष्ट किडी रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशक किंवा रोगनाशकाची निवड करावी आणि मगच ते विकत घ्यावं. मंडळी, असं कीटकनाशक खरेदी करताना काही मुद्दे हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजेत. कीटकनाशक खरेदी करायच्या औषधाचं पॅकिंग हे नीट आहे किंवा नाही हे पहिल्यांदा पाहावं. पॅकिंग कुठेही फुटलेलं असलं किंवा मूळ झाकण काढलेलं, सील तोडलेलं असल्यास ते विकत घेऊ नये. कीटकनाशकाच्या पॅकिंगवर उत्पादकाचं नाव, त्या कीटकनाशकाचं तांत्रिक नाव आणि क्रियाशील घटकांची टक्केवारी, तसंच कीटकनाशकाचा अगर रोगनाशकाचा नोंदणी क्रमांक, बॅच क्रमांक इत्यादी गोष्टी कटाक्षानं पाहाव्यात. यात थोडीशी जरी शंका आली तरी त्या औषधाचं पॅकिंग घेऊ नये. कीटकनाशक अगर रोगनाशक तयार करण्याची तारीख, तसंच मुदतबाह्य होण्याची तारीख इत्यादी गोष्टींची माहिती या पॅकिंगवर आहे किंवा नाही ते देखील पाहावं. कीड आणि रोगनाशक मुदतबाह्य होण्याची तारीख कीड रोगनाशक विकत घेण्याच्या दिवसापूर्वीची असेल तर असं कीड किंवा रोगनाशक आपण खरेदी करू नये. अलीकडे बाजारात

0: जैविक कीटकनाशकं वेगवेगळ्या नावानं विक्रीस येऊ लागलेली आहेत. अशा जैविक कीटकनाशकांच्या निर्मितीची आणि परिणामकारकतेची खात्री पटल्यानंतरच सर्व प्रकारच्या नोंदी असलेलं जैविक कीटकनाशक तपशिलाच्या बिलांसह खरेदी करावं. मूळ कीटकनाशक अनेक ब्रँड नावानं बाजारात उपलब्ध असतं, त्याची खात्री पटल्यानंतरच ते खरेदी करावं. एका किडीसाठी अनेक औषधं सुचवली जातात, त्यामुळं आपली संभ्रमावस्था निर्माण होते. मात्र कृषी विस्तारकांच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या पूर्वानुभवानं योग्य त्या कीटकनाशकांची आपण फवारणी करावी. कीटकनाशक अगर रोगनाशकाचा वापर करताना एखाद्या वेळी औषधाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होण्याची शक्यता असते. अशा प्रकारची विषबाधा चुकून झालीच तर त्वरित प्रथमोपचार आणि परिणामकारक काय औषध घ्यायचं याची माहिती त्या पॅकिंगवर असायला पाहिजे. कीटकनाशकाच्या अगर रोगनाशकाच्या पॅकिंगवर आवश्यक ती माहिती नसेल तरी कृषी खात्याच्या विस्तारकांमार्फत त्याची शहानिशा करून त्यांच्याशी संपर्क साधून योग्य ती लेखी तक्रार करावी, त्यामुळं होणारे संभाव्य धोके आपल्याला टाळता येतील. मंडळी, अशा पद्धतीने कीटकनाशक अगर रोगनाशक विकत घेताना आपण योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच आपली होणारी फसवणूक आपण टाळू शकू.
1: कृषी वार्ता हा कार्यक्रम आपण ऐकला, संकलक आणि वाचक महेश इनामदार. यानंतर ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यांमध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असो तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्वसुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील

0: तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठरअग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं, त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो. पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. यानंतर ऐकूया परिसर. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच सध्या वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, म्हणजे कोळसा आला, नंतर लोणारे कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले, ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचा अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू कार्बन मिथेन वरे धोकादायक वायू गेले, त्याचे प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन, मग ते देवात आहे, वायुदेवता आहे, जलदेवता आहे, अग्निदेवता आहे, सूर्यदेव आहे, हा हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाचे अतिशय जवळचे, सेपरेट करता येणार नाही असे भाग आहेत. त्यानंतर पाणी आलं, पाण्याशिवाय आपल्याला डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते, पाणी प्या पाणी प्या, हवा गरम व्हायला लागलेली आहे, की हे जे लाट आलेली आहे गरमीची. कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. 70% पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळी वगैरे अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे पाण वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार, आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या म्हणजे कित्येक मैलाची की लादी वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुवृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर ज्याच्यावर बर्फ आहे, विषुवृत्त सगळ्यात गरम आणि तिथे वर बर्फ कसं, आता तिथे बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पडलेलं नाहीये, पण आपल्या गाड्या किती बंगले किती मोठे करणार हे करणार ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतो मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले, देश पातळी झाली की आता कुठेतरी

0: जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळीवर झालेले. आता हे स्थानिक पातळीवर जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता, सिंधू नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण दुर्लक्षित केले ते नुकसान हे कायमच आहे.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूया योग संजीवनी.

0: नमस्कार. आजचा विषय आहे महिला आणि निरोगी वृद्धत्व. आजचा विषय ऐकून आपण सर्वांना असं वाटेल की पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळी योगसाधना आहे का? त्याचे उत्तर हो असे देता येईल, कारण स्त्रियांवरील जबाबदाऱ्या आणि पुरुषांवरील जबाबदाऱ्या यामध्ये फरक आहे आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण ही पुरुषांपेक्षा थोडी वेगळी आहे. जीवनातील प्रत्येक टप्प्यांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. या बदलांना सामोरे जाण्यासाठी स्त्रीला शारीरिकपेक्षा मानसिक संतुलन आवश्यक असते. घरातील व बाहेरील अनेक जबाबदाऱ्या पेलताना स्त्री जेव्हा थकून जाते तेव्हा भरपूर कामाच्या प्रमाणात विश्रांतीसुद्धा योग्य हवी हे तिने लक्षात घेतले पाहिजे. ही विश्रांती शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहे हे सर्वच वयोगटातल्या महिलांनी लक्षात ठेवले पाहिजे. शवासनाचा ह्यासाठी सर्वात जास्त उपयोग होतो.
1: वृद्धपणी शारीरिक स्वास्थ्य तर आवश्यक आहेच, परंतु त्याही पलीकडेही मन म्हणजे अंतःकरण चतुष्ट, म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सर्व सुंदर असणं आवश्यक आहे. अंतःकरण चतुष्टमधील पहिले म्हणजे मन. मन हे सुंदर म्हणजे संतुलित आणि स्थिर आणि प्रसन्न. मन म्हणजे याच्यामध्ये सुंदर मन हे सहज सौजन्यशील बनते आणि हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्राणायाम हे अतिशय उपयुक्त साधन उपयोगी पडते.
0: पुढची आहे बुद्धी. मनावर बुद्धीची शक्ती आहे. निश्चयात्मका बुद्धीही असं म्हटलेलं आहे. बुद्धीच्या पातळीवर सतत कार्यरत राहिले तर तिला मेधा, प्रज्ञा, प्रतिभा असे पैलू मिळतात. बौद्धिक सौंदर्य वाढवण्यासाठी अंतरंग साधना, ध्यानधारणा उपयोगी पडते. तसेच निष्काम कर्मयोग व परस्पर सामंजस्य यांच्यामुळेही मन आणि बुद्धी यांचे संतुलन साधते.
1: भावना या दोन प्रकारच्या आहेत, नकारात्मक आणि सकारात्मक भावना. स्वामी सत्यकर्मानंद म्हणतात की राग, संताप, द्वेष, असूया, मत्सर या सर्व नकारात्मक भावना म्हणजे कुरूप भावना आहेत. हर्ष, जोम, उत्साह, आनंद, चैतन्य या सर्व सकारात्मक भावना म्हणजेच सुंदर भावना आहेत. नकारात्मक भावना सकारात्मकमध्ये बदलण्यासाठी भक्तियोग, मंत्रपठन, नामस्मरण या सर्वाचा उपयोग होऊ शकतो.
0: अंतःकरण चतुष्टयमधील तिसरा भाग म्हणजे अहंकार. मीपणाची, कर्तेपणाची भावना. ईश्वर प्रणिधानामुळे म्हणजेच भक्तियोगामुळे ही अहंकाराची भावना नाहीशी होऊन कर्ता कर्विता हा ईश्वरच आहे ही भावना वाढीला लागते आणि अंतरंग अधिकच सुंदर आणि मृदू बनते. आणि शेवटी म्हणजे चित्त. चित्त म्हणजे घडून गेलेल्या आठवणींची साठवण. यामध्ये अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही आठवणी साठवलेल्या असतात. शवासनामध्ये जेव्हा आपण संकल्प करतो त्या संकल्पामध्ये मनातील वाईट दुःखद आठवणींना काढून टाकण्याचा संकल्प करून चित्त हे फक्त चांगल्या आठवणींचे व चांगल्या विचारांचे भांडार केले जाते. अशा प्रकारे योगाद्वारे अंतरंग शुद्धी करून मन आणि त्याबरोबरच शरीर संतुलित ठेवता येते. अशा प्रकारे योगाभ्यासामुळे महिलांसाठी

0: शुद्धत्व आरोग्यदायी ठरते.
1: भारत सगळ्या जगात मानसिक शांती पसरवेल हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न खरे करण्यासाठी पाश्चात्यांना योगाचे महत्त्व पटवावे लागेल अशा विचाराने प्रेरित होऊन भारताने अनेक प्रयत्नांनी आता योग हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे. अशा प्रकारे 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून आपण ही योग संजीवनी मालिका समाप्त करत आहोत.
2: योग संजीवनी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं मालिकेचा 16वा आणि अंतिम भाग आपण ऐकला. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 29 जून 2026. सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार. स्वामी विवेकानंद म्हणत, जो आपल्या वाट्याला आलेल्या लहान सहान गोष्टींबद्दल सदैव कुरकुर करतो त्याच्या वाट्याला जीवनातही दुःखच येतं, अपयश येतं. उलट जो सर्व नेट लावून ताकदीनं काम करतो त्याला प्रगतीचा मार्ग दिसतो आणि त्याच्यावरच मोठमोठी दायित्व सोपवली जातात.

यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी। सात वाजून 20 मिनिटांनी एक गाणे ताजे तवाने, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25, श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम 7:40, त्यानंतर गाणी मनातली। सकाळी 8:40 आपण ऐकाल चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम। कबीर जयंती निमित्त कबीर बोले हा समन्वयित कार्यक्रम 8:55। सकाळी 9:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री डॉ वैशाली शेंडगे यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित होईल। युवा बीट्स 9:30। आज या कार्यक्रमात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि श्री गणपती पंचायत संस्थान यांच्यातर्फे 6 जूनला एकात्मिक भवन इथं आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात माननीय आयुक्त संजीता महापात्रा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा तिसरा भाग आम्ही प्रसारित करू। सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल। 10:10 विविधा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 10:30। आज सकाळी 11:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम। 11:40 भावधारा। दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा हा विशेष कार्यक्रम, सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर। 1:05 भावधारा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40। 1:45 भावधारा। आयसी अक्षरे रसिके 1:55। दुपारी 2:00 कृषीवाणी। 2:05 आरोग्यम धनसंपदा। 2:10 परिसर नादब्रह्म या कार्यक्रमात 2:30 विजय शंकर चॅटर्जी यांचं इसराजवादन राग गौड सारंग आणि धून आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, युओ आणि 5:30।

लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 यशवंतराव सूर्यवंशी आणि सहकलाकारांनी सादर केलेलं भारूड आम्ही प्रसारित करू. 7:15 विधिमंडळ समालोचन सहक्षेपित केलं जाईल. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात 7:30 जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गव्हाले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल.

8:15 पॉप संगीत, रात्री 9:15 स्पॉटलाइट, पब्लिक स्पीक हा कार्यक्रम 9:30, रात्री 10:00 आपकी पसंद, नाद ब्रह्म या कार्यक्रमात 10:30 नारायण पटवर्धन यांचं गायन राग हेमंत आम्ही प्रसारित करू. हे होते आमचे आजचे काही कार्यक्रम.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात

0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्याने सखी सुखदा ही संस्था उभारली। या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची
4: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
5: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।
6: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय। महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत। आता सविस्तर बातम्या। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले। मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं।
7: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो। जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें। जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं। मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे।
6: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं।
7: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है, ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
6: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये

0: दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे दोन थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला. या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. दैनिक लोकमतचे हिरा सर्वदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली. वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस, तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1,00,000 झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

0: यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:21 झाली आहेत. एक गाणे ताजे तवाने.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली होती. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपल्याला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा, कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव गाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेले दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे

0: मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे अगदी त्या काळामध्ये साडी धोतरे खण चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
1: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
0: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या

0: आहेत त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
1: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
0: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षण आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता, त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये

0: अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत, शिक्षण प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. श्वास हेल्थकेअरचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतात.

0: असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
2: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स आपण बघतो, श्वास मध्ये येणारे, ऍडमिट होणारे. या पेशंट्स मध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणारे लोक असतात. मला हा प्रश्न अशांसाठी विचारायचा आहे जे शेतात काम करतात, म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांना होणारे पण खूप आजार असतील, त्यांना श्वसनाच्या काही तक्रारी असतील किंवा आरोग्याच्या तक्रारी, त्यांनी कशी काळजी घ्यावी, असा काही पेशंट असतात का?
3: हो, तर बरेच शेतकरी आम्हाला दाखवण्यासाठी येतात. त्यांना दम लागतो, खोकला येतो, पण त्यांना बऱ्याच गोष्टी ह्या नॉर्मल वाटतात. म्हणजे शेतकऱ्यांचं काम हे शेतामध्ये धुळीमध्ये असतं हे मान्य आहे. त्यांना वाटतं की धुळीमध्ये काम केलं तर थोडाफार खोकला येणारच, याचा अर्थ तो आजार नाही आहे. आणि ते बऱ्याच अंगी हे अंगावर काढलं जातं आणि आजार वाढल्यानंतर मग ते त्रास जोपर्यंत कमी होत नाही अशा वेळी ते ओपीडीमध्ये येतात. तर अशा पेशंटची जेव्हा तपासणी करतो, म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट, म्हणजे फुफ्फुसाची कपॅसिटी जेव्हा चेक केली जाते तेव्हा ही कपॅसिटी कमी होत झालेली असते. त्याचबरोबर डीएलसीओ म्हणजे डिफ्युजिंग कपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. ह्यामध्ये सुद्धा रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीजेस म्हणजे आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याला मराठीमध्ये फुफ्फुसाची जाळी होणे जे म्हणतो, हा आजार होता. तर हा एक सिंगल आजार नसून हा बऱ्याच आजारांचा एक ग्रुप आहे. आणि ह्यामध्ये काय होतं की पेशंटला हळूहळू हळू आजार वाढत जातो आणि श्वसन विकार वाढत जातो, दम वाढत जातो, पेशंटला कोडा खोकला लागतो, पेशंटचा ऑक्सिजन लेवल कमी होते, पेशंटला रात्री अस्वस्थ वाटतं.
2: मग ह्या तक्रारी घेऊन पेशंट येऊ शकतात. याबद्दल अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय शेती काम करणारे किंवा शेतकरी यांना होणारा हा आजार.
3: तर आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिसीज ह्या आजाराचं निदान करण्यासाठी, जसं मी बोललो की डीएलसीओ डिफ्युजिंग कॅपॅसिटी ऑफ द लंग फॉर कार्बन मोनॉक्साईड ही तपासणी केली जाते. त्याचबरोबर एचआरसीटी म्हणजे हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन छातीचा हा केला जातो, ज्यामध्ये अगदी डिटेलमध्ये त्याचे बारकावे तपासले जातात आणि ह्यामध्ये हा आयएलडी शोधला जातो. याचबरोबर ह्या आयएलडी होण्यामागच्या कारणे म्हणजे त्याला कशामुळे झाला आणि त्याची पुढची ट्रीटमेंट काय असणार आहे हे ठरवण्यासाठी इतर तपासण्या केल्या जातात आणि त्याचे कारण शोधले जाते. त्यांना नेमकी ती ट्रीटमेंट देऊन पेशंटला स्पेसिफिक टेलर्ड मेडिसिन किंवा टेलर्ड ट्रीटमेंट आपण देतो आणि पेशंट बरा होतो.
2: अच्छा.
3: श्रोतेहो, आयएलडी किंवा फुफ्फुसात जाळी होणे हा आजार बऱ्याच वेळा वेगाने वाढू शकतो आणि पेशंटला त्रास फार वेगाने होऊ शकतो आणि ह्याच्यावर शेवटचा उपाय म्हणजे लंग ट्रान्सप्लांट, ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण म्हणतो, हा आहे. पण हे जर वेळीच टाळायचे असेल तर तुमचा कोरडा खोकला आणि किरकोळ असला तरी दम लागणे याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच श्वसन विकार तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या.
2: नक्कीच डॉक्टर, हे शेवटी तुम्ही सांगितलं ते खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवूयात, वेळीच डॉक्टरांपर्यंत पोहोचणं. याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385-06-3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया गाणी मनातली.

0: यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत शोभा जोशी यांनी गायलं होतं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, पिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग,
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अनिल अरुण यांचं होतं आणि याबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आज सकाळी 9:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री डॉ वैशाली शेंडगे यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग आपण ऐकू शकाल आणि 9:30 युवा बिट्स यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि श्री गणपती पंचायत संस्थान यांच्यातर्फे 6 जूनला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात माननीय आयुक्त संजिता महापात्रा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा तिसरा भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा जरूर ऐका युवा बिट्स सकाळी 9:30. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पात्रची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.

0: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले. आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलं नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो. आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
1: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर रत्नागिरी कोल्हापूर लातूर सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मध्यम लहरी 239° 8.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्जवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
1: चिंतन, हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणसाला मिळालेलं जीवन ही निसर्गानं त्याला दिलेली मौल्यवान देणगी आहे, परंतु दुर्दैवानं बहुसंख्य लोकांचं या वस्तुस्थितीकडे कधी लक्षच जात नाही। जीवनाचा अर्थ जोपर्यंत मानवाला खऱ्या अर्थानं उमगत नाही तोपर्यंत अनर्थाशिवाय त्याच्या पदरात दुसरं काही पडेल हे संभवतच नाही। वास्तविक निकोप दृष्टीनं जर जीवनाकडे पाहिलं तर असं दिसून येईल की मानवी जीवन हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू असून बाकी सर्व जे काही आहे ते केवळ मानवी जीवनासाठी आहे। देव, धर्म, संप्रदाय, प्रपंच, परमार्थ, संस्कृती, सुधारणा, सत्ता, संपत्ती वगैरे सर्व हे केवळ मानवी जीवन सुसह्य, सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आहे। परंतु इतिहासाकडे जर नजर टाकली तर असे दिसून येईल की या सर्व गोष्टी मानवी जीवनासाठी आहेत याचाच मानवाला विसर पडला असून तो आपलं जीवन या गोष्टींसाठी अक्षरशः बैलासारखं राबवत आहे। म्हणून देव, धर्म, सत्ता, संपत्ती वगैरे सर्व केवळ जीवनासाठी आहे हे सत्य मानवाला उमजणं आवश्यक आहे। मानवाच्या ठाई नांदत असणारं जीवन म्हणजे प्रत्यक्षात चैतन्य शक्तीचं दर्शन होय। सर्व मानवजात म्हणजे चैतन्याचे मणी असून ते सर्व चैतन्याच्याच दोरीतून ओले गेलेले आहेत। दोरीला जर हिसका बसला तर सर्व मणी एकमेकांवर आदळतील, किंवा एका मण्याला जर धक्का बसला तर बाकीचे सर्व मणी हेलावतील। इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की सर्वच माणसं जरी चैतन्य स्वरूप असली तरी त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांना मिळणारं शिक्षण यामुळं ते एकमेकांपासून अलग पडतात आणि परिणामी प्रत्येक जण स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी धारण करतात। ज्यांच्यावर कुसंस्कार होतात आणि ज्यांना कुशिक्षण प्राप्त होतं

माणसं अविचारी होऊन उर्मट, उद्धट, दुष्ट आणि नीच प्रवृत्तीचं दुर्जन म्हणतात. याच्या उलट ज्यांच्यावर सुसंस्कार होतात आणि ज्यांना सुशिक्षणाचा लाभ होतो अशी माणसं विचारे आणि विवेकी होऊन विनयशील, सौजन्यशील, प्रेमळ आणि विमल प्रवृत्तीचे सज्जन म्हणतात. दुर्जन माणसं स्वतःचा घात करून इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात, तर सज्जन माणसं स्वतःचं हित साधून इतरांच्या सुखाला कारणीभूत ठरतात. म्हणून माणसाने देवाधर्माच्या नावाखाली किंवा सत्ता संपत्तीच्या लोभापायी एकमेकांच्या उरावर बसायचं की त्यांनी एकमेकांना उरावरी भेटायचं हे केवळ माणसानंच त्याला मिळालेल्या विचारशक्तीचा सदुपयोग करून ठरवायचं असतं. विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार. विचार म्हणजे चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जाणीवेला आकार देऊन जीवन घडवणारा कुशल कुंभार आहे. या विचारशक्तीचा अचूक उपयोग करून मानवाला त्याच्या सर्व समस्या सहज सोडवता येणं शक्य आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की या दिशेनं मानवी समस्येकडे पाहण्याऐवजी मानवानं केवळ अविचाराच्या अधीन होऊन नाना काल्पनिक समस्या जीवनामध्ये निर्माण केल्या आणि त्या सोडवण्याच्या प्रयत्नांना चुकीची दिशा मिळाल्यामुळं त्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या झाल्या. उदाहरणार्थ, देवासाठी जीवन आहे असं जे मानतात ते आपल्या जीवनात गोंधळ तर निर्माण करतातच, पण आपल्याबरोबर इतरांचंही जीवन गढूळ करतात. हेच लोक देवासंबंधी चुकीच्या कल्पना समाजात प्रसूत करतात आणि नंतर याच कल्पना सामाजिक समस्या रूपानं साकार होतात. मूर्तीच देव म्हणून तिला भजणारे मूर्तीपूजक आणि मूर्ती देव नाही या कल्पनेनं भारलेले मूर्तीभंजक दोघेही सारखेच अडाणी असतात, कारण देव हा काय प्रकार आहे त्यासंबंधी त्यांच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञान असतं. परंतु हेच लोक सामाजिक जीवन बिघडवायला कारणीभूत ठरतात. याच्या उलट जीवनासाठी देव आहे हे सत्य माणसाला उमजलं की देवासंबंधीच्या थातुरमातूर कल्पना त्यांच्या जीवनातून गळून पडतात. तो देव या तत्वाकडे अधिक प्रगल्भ बुद्धीनं वास्तवतेच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो आणि त्यामुळं त्याचं जीवन देवभोळ्या लोकांपेक्षा अधिक सुरेख आणि सुसह्य होतं. त्याचप्रमाणे धर्मासाठी किंवा संप्रदायासाठी जीवन आहे या कल्पनेच्या आहारी गेलेले लोक धर्मांध, धर्मवेडे आणि कर्मठ बनतात. याच्या उलट जीवनासाठी धर्म आणि संप्रदाय आहेत या सत्याचा जे स्वीकार करतात त्यांच्या ठिकाणी खरी धार्मिकता ही मानवी संस्कृतीचं पंचशील समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान या रूपानं साकार होते. हाच प्रकार सत्ता आणि संपत्तीच्या बाबतीत दिसून येईल. केवळ सत्ता संपत्तीसाठी जीवन जगणारे लोक अमर्याद सत्ता आणि अगणित संपत्ती मिळवण्याच्या नादात संपूर्ण सामाजिक जीवन असह्य आणि विस्कळीत करून टाकतात. परंतु जीवनासाठी सत्ता संपत्ती आहे हे सत्य जे लक्षात घेतात ते स्वतःला इतरांनाही शांती समाधान प्राप्त करून द्यायला समर्थ ठरतात. म्हणून हे सर्व घडवून आणून मानवी जीवन सुरेख, सुसह्य, समृद्ध आणि सुखी करण्यासाठी विचारवंतांची खरी गरज आहे. आज परिस्थिती अशी आहे की अविचारी आणि अडाणी लोकांची संख्या असंख्य आहे, तर विचारवंत लोक केवळ मुठभर आहेत. विचारवंतांचा दुष्काळ आणि अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचं खरं दुर्दैव होय. हे प्रमाण जेव्हा उलटं होईल तेव्हाच या जगाचं नंदनवन होईल. याकरता जनता जनार्दनाची आमच्या या वचनाप्रमाणे कृतीची साथ मिळो ही प्रभुचरणी प्रार्थना. विचार या संदर्भात काही अमृत तुषार अत्यंत चिंतनीय आहेत.

0: जीवनविद्या सांगते, विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. जीवनविद्या सांगते की प्रथम तुम्ही विचारांना पहा, नंतर त्यांना धरा, मग त्यांना वाकवा आणि शेवटी त्यांना देवाच्या दिशेने वाकवा. चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर डेस्टिनी. विचारांच्या जाळ्यात अडकून स्वतःचा सर्वनाश ओढवून घ्यायचा की विचारांच्या पंखावर स्वार होऊन ऊर्ध्व दिशेनं झेप घेत सर्वोत्कर्ष साधायचा, हे ठरवण्याचं काम ज्याचं त्याचं होय. विचार जीवनाला आकार देतात, म्हणून विचार करताना विचारपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. आकार घेण्यासाठीच विचार आणि विकार अंतःकरणात उदयाला येत असतात. जीवनविद्या सांगते की अशुभ विचारांशी तद्रूप झाल्यानं माणसाचं जीवन विद्रूप होतं, याच्या उलट शुभ विचारांशी तद्रूप झाल्यानं त्याचं जीवन चिद्रूप होतं. नर्चर अँड कल्चर युअर माइंड विथ हार्मोनियस थॉट्स टू ब्लूझम युअर लाईफ विथ ब्लेसिंग्स फ्रॉम रिस्पॉन्सिव्ह माइटी लाईफ फोर्स विद इन. नॉट गॉड बट थॉट्स इन युअर माइंड मोल्ड अँड बिल्ड युअर लाईफ. जीवनविद्या सांगते की तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही, तरी विचार मात्र तुमचा विचार करतात आणि तुमचं जीवन घडवायला किंवा बिघडवायला कारणीभूत ठरतात. थोडक्यात, माणसाच्या जीवनावर विचारांचा जबरदस्त पगडा असतो आणि तोच त्याच्या डोक्यावर सुखदुःखाची पगडी ठेवायला कारणीभूत ठरत असतो. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: सकाळचे 8:55 झाली आहेत.
2: श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर

जयंती निमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले, विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ।

0: अब पवनजी नाईक नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार.
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते.
0: वा,
1: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो.
0: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा.
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
1: नावाचाच अर्थ. संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
0: खरं.
1: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय? मी कोण आहे आणि मी जाणार कुठे?
0: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर, आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा, प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
1: बेशक.
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत.
1: क्या बात.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायापासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कुणाला आधी ठरवता आलेला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले.
0: अगदी
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू जी त्याची आई आहे, नीरू आणि निमा,
0: निमा
1: हे दोन खरं तर अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचं आहे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप, बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत पोथी.

0: हो ढाई आखर प्रेम का। पढ़े सो पंडत हो।
1: वाह वाह, त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत। ही इज अ रिबेलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक हे एक फूल होतं हे असं मी म्हणेल।
2: वा,
1: त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही।
2: बरोबर। आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले, म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द, बाजारात उभं राहून ते सगळं शिकले।
1: अप्रतिम।

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला? जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथे लहान मोठं कोणीच नाही आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे. तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे,
1: देव
0: तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनीप्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे.
1: खरं आहे.
0: आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं. गुरु

0: ईश्वरापेक्षा मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय आहे याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती. याचंच उदाहरण त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: मग आता तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, मला तू कुठं शोधतोय?
0: वा
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक.

0: वा वा तो म्हणजे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू, दगडात जे जातय दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: आपल्यापर्यंत पोहोचलंय. या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्ये काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला. त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देवबोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाला बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला तालाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोऱ्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
1: कबीरदास जी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तजबीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करा. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
0: बरोबर, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळतजुळती गोष्ट आहे.
1: अगदी अगदी.
0: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं,
1: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं कौन है, जो अना है, जो इगो है, उसको हराना है.
0: हो, आणि हारल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
1: क्या बात, हारल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
0: क्या बात,
1: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच
0: हो
1: आणि तुझा मित्र तूच.
0: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, तुझ्यात या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
1: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे. त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही.

0: हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळे माणसं माणसांसारखे जगायला लागतील.
1: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा तो किती छान दोहा आहे.

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करत आहात, आणि जी वाद्य आत्ता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य खेळणं गरजेचं आहे. ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हा, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: असं म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एक तरी सारखा आहे, थोडस लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशु परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिजक.
0: हा,
1: बेझिजक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिजक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमयनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. जसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलंसं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ, असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का, आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
1: साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय. अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:15 झाली आहेत. ऐकूया साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, आज आपल्या भेटीला कवयित्री डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे या आलेले आहेत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं।
1: नमस्ते मॅडम।
0: मॅडम, कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या कवितेनं करूया।
2: उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते, म्हणजे मनाचं काही सांगता येत नाही। कधी कधी आपण काही कारण नसताना आपल्याला उगीच आपण टेन्शन मध्ये येतो, किंवा काही कारण नसताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद इतका आनंद होतो, म्हणजे हे मनाची चंचलता आहे कुठेतरी, हा चंचल मनाचा एक गुण आहे असं मला वाटतं। उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते, पुन्हा फेर धरूनही तिथेच येते। म्हणजे कितीही कोसो किलोमीटर दूर गेलं तरी परत जिथं आपण आहे आपलं अस्तित्व तिथं त्या मनाला यावं लागतं। मन अळवावरचे पाणी असते, कधी होते आतुर कधी कातर, कधी खूपच शांत कधी गंभीर, कधी उगाते चिडचिड करते, कधी प्रेमाचे त्याला उदान भरते, मन अळवावरचे पाणी असते। कधी बनते तेही प्रयत्नवादी, कधी होते खूपच आशावादी, कधी जाते त्या आभासी जगात, कधी स्वप्नांच्या दुनियेत राहते, मन अळवावरचे पाणी असते। कधी गुंतते भावनिक नात्यात, हरुणी स्वतःला तिथेच रमते, सर्व भावना आपल्याच मानते, वाऱ्यासारखे ते सदैव फिरते, मन अळवावरचे पाणी असते।
0: फारच छान। अशा कविता तुम्हाला सुचतात कशा? तर तेही सांगणारी तुमची एक कविता आहे, तर तीच आपण श्रोत्यांना ऐकूया। म्हणजे त्या कविता तुम्हाला कशा सुचतात?
2: भावना हृदयाच्या जेव्हा असह्य होतात, मग कुठे लेखणीतून मला कविता सुचतात। बांध फुटत नाही अश्रूंचा तरी डोळे पाणावतात, जुने दिवस आठवतात, मग मला कविता सुचतात। ऐकून घेण्यासाठी जेव्हा कुणीच नसते जीवनात, एकटीच भटकते मी विचारांच्या त्या दाटवणात, व्यक्त व्हाया फक्त लेखनी आणि कागदच हातात, तेव्हा कुठे शब्द फुले गुंफून मला कविता सुचतात।
0: फारच छान। या सगळ्या बरोबर प्रेम कविता पण काही तुम्ही लिहिलेल्या आहेत, म्हणजे खरं तर वयाच्या 16व्या वर्षी असं म्हणतात की सगळेच जण कवी असतात आणि प्रेम कविता सुचत असतात, पण या तुमच्या विचार प्रवृत्त करणाऱ्या किंवा व्यक्तिचित्रण करणाऱ्या कवितांबरोबरच अत्यंत तरल कोमल अशी तुमची प्रेम कविता सुद्धा आहे। मला वैशिष्ट्य हे वाटतं की या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिताना वेगवेगळ्या प्रकारची रूपकं वापरावी लागतात, भावनांचे प्रकार वेगवेगळे होत जातात, तर ह्या प्रेम कविता पण कशा काय बरं लिहिता तुम्ही?
2: आपण म्हणतो की प्रेमात पाडणारं वय असतं, आकर्षणाचं वय असतं, मोहाचं वय असतं, पण मला सांगायला एक अभिमान वाटेल किंवा एक ती माझी विचारसरणी म्हणा की मी कधीही या वयात गेले नाही। वर्षातून एक 10-12 तरी वक्तृत्व स्पर्धा करणं असं होतं माझं ते, आणि त्यामुळे सतत ते वाचन राहणं, सतत इतिहासकारांचं वाचणं, शिवाजी महाराज असतील ते वाचणं, शाहू महाराज वाचणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणं, सावित्रीमयी फुले वाचणं, आणि प्रत्येक नेत्यांच्या जयंतीला शाळेमध्ये ठरलेलं असायचं की माझं भाषण असायचं, त्यामुळे माझे विचार तसे होत गेले। पण एक स्टेज अशी येते की जन्म आहे, लग्न आहे, मृत्यू आहे, संसार आहे, सगळं आहे। मी कॉलेजच्या जीवनामध्ये पण एकही प्रेम कविता अशी लिहिली नाही, तर जेव्हा माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या, अगं तू इतकं लिहिते, कधीतरी काहीतरी प्रेमावरती तरी लिहित जा ना, तुला काही भावना आहेत की नाहीत, म्हणजे मला असं चिडवायच्या त्या। तर मी म्हणायची मला भावना आहेत, पण माझ्या भावना फार लिमिटेड आहेत। माझ्या मैत्रिणींच्या आग्रहास्तव साथ म्हणून एक कविता लिहिलेली होती। आयुष्याच्या प्रवाहात चालताना खूप काही मला करायचं आहे, सरते आयुष्याचा हिशोब ठेवताना उरलेल्या आयुष्याचा गुणाकार करायचा आहे, सारं काही करताना साथ मी मागते तुझी, हातात हात घालून तू माझ्यासोबत चालशील का, पक्षी मी झाले तर पंख माझे होशील का, फूल मी झाले तर पाकळ्या त्याच्या होशील का, कधी दमलेच मी तर आधार माझा होशील का, मरगळेच कधी मन

0: त्यात नव्याने उभारी भरशील का, काहीच नाही जमलं तुला तर आयुष्यभर सोबत मला करशील का, अशी मी एक अननोन पर्सनवरती कविता केलेली होती. पण त्याच्यानंतर ह्यामध्ये ज्या कविता आहेत त्या मला परमेश्वराने खूप चांगला जोडीदार दिला आणि त्यांची मला अतिशय खंबीर साथ आहे, म्हणूनच मी ह्या कविता नंतर माझ्या मिस्टरांवरतीच लिहिलेल्या आहेत, तू आणि मी. पण त्यामध्ये पण कुठेतरी तुम्हाला माझी वैचारिकता थोडी दिसेल. सख्या एक कविता आहे, त्यांच्यावरती लिहिलेली आहे, तू आणि मी वाचून दाखवते मॅडम. पहिले, अथांग सागर तू कर्तव्याचा महामेरू, मी प्रेरणा तुझी रे स्वप्न नवे साकार करू, खळखळणारा झरा तू मी जणू आधाराची सरिता, विश्वासाने बांधलेला मी त्याचाच किनारा, ज्योत प्रेमाची तू तेवतो जनसेवेसाठी, ते डॉक्टर आहेत म्हणून मी
1: जनसेवेसाठी
0: तेवतो जनसेवेसाठी मी वात होऊन जळते तुझ्या प्रकाशासाठी, हिमांशु पुणवेचा तू सदा शीतल छायेचा, मी कौमुदी चंद्रकलेतील प्रभाव तेजस्वी विचारांचा, घे तू ज्योतिबाचे विचार प्रगल्भ थोर, मी बनेन सावित्री घडविण्या नवीन पोर, तू अंगीकार नसा नसात प्रज्ञा सूर्य डॉक्टर आंबेडकर, मी बनेन त्यागमूर्ती माता रमाई कणखर.
1: छान, फारच. त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या साथीनं तुमचा हा प्रवास सुरू आहे आणि छान कविता तुम्ही लिहिता आहात, यापुढेही तुमच्या हा कवितांचा प्रवास चालू राहील. अगदी आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहोत, तर काय तुम्हाला आपल्या श्रोत्यांना सांगायचं आहे की तुमच्या या कवितांमधून तुम्हाला भेटणाऱ्या प्रशासनातल्या माणसांमधून अनेक प्रकारचे विचार तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवता आहात. तुमच्या बोलण्यात सारखा येतं की तुमच्या कवितेतून विचार पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, तर त्याविषयी थोडंसं तो विचार आणि एक अखेरची कविता.
0: मला एकच सांगायचं आहे आजच्या नवीन पिढीला की आपल्या समोर खूप आव्हान आहेत, पडदा खूप आहेत, पण तरीही यामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे आणि यामध्ये टिकून राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला बाहेरचा कोणी स्रोत नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला बाहेरचं मोटिवेशन नाही पाहिजे, की तुमच्या आतलं मोटिवेशन तुम्हाला पाहिजे. जेव्हा तुम्ही मनाने कणखर असता, तुमचं मन प्रगल्भ असता आणि तुमचं मन कणखर असेल, तेव्हा जगात कितीही संकट आली तरी ते तुम्हाला हरवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः खूप कणखर राहिलं पाहिजे. आणि माझ्या कवितेमधून पण मी हेच सांगते की कितीही काहीही झालं तरी स्वतः तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असता, तुम्ही स्वतःच स्वतःचा आदर्श असता, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की बाहेरच्या मित्रमैत्रिणी शोधण्यापेक्षा की स्वतः स्वतःची मैत्रीण व्हायला पाहिजे किंवा स्वतः स्वतःचा मित्र व्हायला पाहिजे, स्वतःशी संभाषण केलं पाहिजे, जे पूर्वी लोक थोर लोक करत होती. आणि त्यामुळेच तर आपला एवढा जाज्वल्य असा देशाचा इतिहास घडला की जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग होता ना तेव्हा जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. म्हणून या पिढीला मी माझ्या कवितेतून पण हाच संदेश देते की तुमचे आदर्श हे ज्यांनी आपल्या देशासाठी, ज्यांनी समाज घडवण्यासाठी खरोखर कष्ट केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपण खूप चांगलं सुखी जीवन जगत आहोत, हे तुमचे आदर्श असले पाहिजेत. आणि असे आदर्श असेल तर मला नाही वाटत की कुठला मुलगा किंवा कुठली मुलगी, कुठली स्त्री किंवा कुठला पुरुष यांचं कुठे पाऊल घसरेल किंवा हे फ्रस्ट्रेशनमध्ये जातील. कारण ह्या लोकांचे जर आदर्श सदैव आपल्या डोळ्यासमोर असतील तर नक्कीच आपल्यामध्ये आतमध्ये एक प्रेरणा जागृत होईल.
1: कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी एक कविता आपण कोणती निवडूया?
0: आयुष्य हे असंच असतं, कधी शांत डोह कधी खळखळणारा झरा, कधी तीव्र उन्हाळा कधी रिमझिम सरी, कधी विपदांची गिरी कधी सुखाच्या धारा, कायमच हवं असं वाटतच राहतं. आयुष्य अपेक्षांचं गाठोडच भलं मोठं असतं, भरलं कितीही तरी ते रिक्तच दिसतं, कौमुदीशिवाय हिमांशूला पूर्णत्व नसतं, पुस्तकाचं पान कोरच असतं. आपल्या आयुष्याचं पुस्तक हे कोरच असतं जन्माला येतो तेव्हा, म्हणजे कसं तुम्ही रंगवायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं.
1: बरोबर.
0: काळं की निळं हे ज्याच्या त्याच्या हाती असतं, प्रेमाचे रंग भरता सुंदर चित्र बनतं, चित्रकार आपल्यालाच व्हायचं असतं. आयुष्य खरंच भारी असतं, रोज नवा नवा एपिसोड असतं, कुठलाच एपिसोड रिकॅप नसतं, इतकं साधं जीवन असतं. गेलेला दिवस कधीच लाईफमध्ये आपल्या परत येऊ शकत नाही. मनमुळात ते जगायचं असतं, षडरिपूंवर मात करायचं असतं, प्रत्येकाशी प्रेमाने वागलो तर हरेक

0: क्षणांचा ते सोहळा करतं इतकं सोपं आयुष्य असतं. आकडेमोड करीत आपणच गुंतागुंतीचं करून ते ठेवलेलं असतं. तुमचं आमचं साऱ्यांचं सेमच असतं आयुष्य, हे असंच असतं.
1: फारच छान. साध्या साध्या कवितांच्या ओळींमधून खूप मोठा संदेश तुम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे, आणि मुख्यतः तरुण पिढीला की ज्यांना बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टीतून नैराश्य येतं त्यांच्यासाठी या कविता खूप महत्वाच्या आहेत. कर्तृत्ववान माणसांवरच्या, त्यांचा इतिहास सांगणाऱ्या, त्यांचं कार्य कर्तृत्व मांडणाऱ्या, आणि निसर्गाचे रूपातून सुद्धा तुम्ही काय करू शकता आणि किती साध्या गोष्टी आहेत आपण अवघड करतो हे सांगणाऱ्या आहेत तुमच्या कविता. आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि श्रोत्यांना या तुमच्या कविता ऐकवल्यात, त्याविषयी सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. श्रोतेहो, आज दि बा मुकाशी यांचा स्मृती दिन आहे. लामण दिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कथा मोहिनी, आमोद सुनासी आले, वणवा, चापलूस, 1000 गाई, आदी कथा, माऊली, तू आणि मी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रत्येक वेळी माणूस शोधण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीतून दिवा मोकाशी यांनी केला. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा त्यांनी लिहिल्या. रायगड जिल्ह्यातल्या उरणचा त्यांचा जन्म. अभियांत्रिकीची पदविका घेतल्यावर पुण्यात आले आणि तिथं रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय दिवा मोकाशी यांनी सुरू केला आणि त्याचवेळी आपला हा लेखनाचा छंद जोपासला. पालखी या त्यांच्या पुस्तकाची आठवण आजही अनेकांना आहे. दि बा मोकाशी यांनी लहान मुलांसाठी सुद्धा खूप लेखन केलंय. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळानं प्रकाशित केलेल्या संस्कार वाचन मालेतल्या अनेक कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. यंत्र व तंत्र, जमीन आपली आई अशी विज्ञानविषयक पुस्तकं सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. श्रोते हो, विज्ञानकथा, युवकांसाठीच्या कथा, कुमारांसाठीच्या कथा, प्रवास वर्णन, कादंबरी असे सगळे प्रकार दिवा मोकाशी यांनी हाताळले. मात्र रसिकांच्या मनात त्यांची ओळख कथाकार हीच आहे. आज 29 जून दिवा मोकाशी यांचा स्मृती दिन. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युवा बीट्स.
1: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित

0: युवा बिट्स या कार्यक्रमात मी शांभवी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज आपण ऐकणार आहोत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका त्याचबरोबर श्री गणपती पंचायत संस्थान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित MPSC UPSC स्पर्धा परीक्षांविषयी माननीय आयुक्त संजिता महापात्र मॅडम यांचे मार्गदर्शन. भाग तिसरा. या भागात आपण ऐकणार आहोत विद्यार्थ्यांना उद्भवलेले प्रश्न व उत्तरे. हा कार्यक्रम बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित आहे.
1: नमस्ते मॅम, माझं नाव तुषार प्रल्हाद मगदुम आहे. MPSC ची प्रिपरेशन सध्या करतो. तर मला तुम्हाला आता असं विचारायचं की तुम्ही जो उल्लेख केला की जॉब करत करत तुम्ही UPSC ची प्रिपरेशन केली, तर आपल्याला काही वेळा असं होतं की दोन्ही गोष्टी, म्हणजे आता मी जॉब तर करत नाही पण MPSC ची प्रिपरेशन सोबत MAW करतोय, तर हे दोन्ही सिलेबस मॅनेज करणं

0: मग तुम्हाला आता असं विचारायचं की तुम्ही जो उल्लेख केला की जॉब करत करत तुम्ही यू पी एस सीची प्रिपरेशन केली, तर आपल्याला काही वेळा असं होतं की दोन्ही गोष्टी, म्हणजे आता मी जॉब तर करत नाही पण एम पी एस सीची प्रिपरेशन सोबत एम ए डब्ल्यू करतो आहे, तर हे दोन्ही सिलेबस मॅनेज करणं, त्याचे एक्झाम मॅनेज करणं, ह्यामध्ये थोडी तारांबळ होऊन जाते, तर त्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्यात किंवा त्या कशा मॅनेज करायला पाहिजेत हा माझा प्रश्न आहे.
1: युजली भरपूर लोक आता अभ्यास करत असणार अलॉंग विथ प्रिपरेशन, त्या अनुषंगाने ते जसं मी म्हणाले की युअर टाईम शेड्यूल तयार करणं, तुम्ही तुमचं एम ए डब्ल्यू करताना त्याच्यासाठी तुम्ही जरी कॉलेज जाता तर कुठला दिवस त्यामध्ये तुमचे किती वेळ जाते, त्या अनुषंगाने त्या दिवशी तुम्ही यू पी एस सीचे प्रिपरेशन करताना फक्त एवढे अभ्यास करू शकतात. सो तासा तासाचं पूर्ण शेड्यूल तुमच्याकडे असायला पाहिजे. सो त्या हिशोबानं मायक्रो प्लॅनिंग करावं लागतील. आज ह्या महिन्याला जसं युअर मॅक्रो प्लॅनिंग शू स्टार्ट की 6 मंथ्समध्ये मी माझा एक राऊंड रिव्हिजन जी एस पेपर 1, 2, 3, 4 करून विथ ऑप्शनल संपवणार आणि रिव्हिजन स्टार्ट करणार. सो जी एस पेपर 1, 2, 3, 4 मी जी एस पेपर 1 फर्स्ट महिन्याला कम्प्लीट करणार, जी एस पेपर 2 सेकंड महिन्याला. जी एस पेपर 1 जरी फर्स्ट मंथला मला कम्प्लीट करायचे असेल, त्यामध्ये 4 पार्ट्स आहेत. हिस्ट्री आय एल कम्प्लीट इन 2 वीक्स टाईम, जॉग्रफी आय एल कम्प्लीट इन 2 वीक्स टाईम. हे मायक्रो प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतील की तुमच्याकडे प्रत्येक दिवस किती तासं आहेत, त्या तासामध्ये तुम्ही किती फिट करू शकतात, पूर्ण आठवड्यामध्ये तुमच्याकडे किती तासं आहेत. सो दिस लेवल ऑफ मायक्रो प्लॅनिंग यू हॅव टू स्टार्ट डुईंग. जेव्हापर्यंत तुम्ही विचार करणार की आज ये पढ लेता हूँ, कल वो पढ लूंगा, परसों वो पढ लूंगा, और इस महीने मेरा ये हो जाएगा, तो वो कभी नहीं होगा, है ना. वेन यू डोंट हॅव दिस रिटन डाऊन प्लॅन की मला ह्या या आठवड्याला काय कम्प्लीट करायचे आहेत, टिल दॅट टाईम यू विल नॉट बी एबल टू, बिकॉज जॉबसोबत तरी हेच होऊन जात होतं की 9 to 5 त्यामध्ये तरी आय कुड ओनली कम्प्लीट न्यूजपेपर अँड करंट अफेअर्स, हे मला माहिती होतं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त फोकस नाही होणार ना कॉन्सन्ट्रेशन इतकी अभ्यास करायला. सो आय कुड कम्प्लीट दॅट आणि येऊन एन सी आर टीचा किती अभ्यास करू शकते, करंट अफेअर्स अजून किती काढू शकते, ऑन दॅट आय यूज टू फोकस. माझा फोकस माझ्या पूर्ण या 5 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये करंट अफेअर्सवरती खूप जास्त होता. सो आय हॅड रेड अ ह्यूज लॉट अबाउट करंट अफेअर्स. करंट अफेअर्स इन द सेन्स यूट्यूबला कुठला व्हिडिओ बघून घेतला जेव्हा वेळ असेल तर, ऑन रिगार्ड टू एनी टॉपिक. हे ओनली आय एस जे मी सांगते आता थोडं कमर्शियलाइज झालेलं आहे. जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केला होता इट वॉज अ व्हेरी गुड जेन्युइन यूट्यूब चॅनल. जसं खान सरांचे खूप लोकांनी ऐकले असणार, तर त्या हिशोबानं ओनली आय एसमध्ये जे जे टीचर होते ही वॉज अ व्हेरी जेन्युइन पर्सन. स्वतः सर्वांच्यासाठी असं एक यूट्यूब चॅनल सुरू केला होता, यू पी एस सी फेल्ड ॲस्पिरंट होता, आणि त्यांनी खूप डिफरंट डिफरंट टॉपिक्समध्ये यू एस इराणवर इस्रायल बॅकग्राऊंड असं व्हिडिओज बनवत होता. सो दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल. जो जेव्हा तुम्हाला ना प्रिपरेशनमधून कंटाळ येते, अभ्यास करायला इच्छा होत नाही, वॉच सच व्हिडिओज, वॉच जिओ पॉलिटिक्स, ते तुम्हाला खूप मदत करेन इन फ्युचर इन युअर ॲन्सर रायटिंग.
2: माय सेल्फ प्रशांत, ॲक्च्युली माझा प्रश्न असा होता की आन्सर रायटिंग स्किल एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, ते तुम्ही ॲक्च्युली सुरुवात कशी केली आणि ते हळूहळू डेव्हलप कसं होत गेलं. आणि दुसरा माझा क्वेश्चन असा आहे की टोटल 5 वर्ष तुम्ही मेंटली कसे फिट राहण्यासाठी इतर काय काय केलं, कारण मी तुमची व्हिडिओ पण बघितले होते यूट्यूबला की तुम्ही सिंगिंग वगैरे करताय ना, त्याच्याविषयी थोडंफार माझं.
1: इन आन्सर रायटिंग मी सुरू केले अराउंड आय हॅड स्टार्टेड इट फ्रॉम फर्स्ट ओनली. जेव्हापासून अभ्यास सुरू केला ना तेव्हापासून सुरू केला होता मी ॲन्सर रायटिंग, पण तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की काहीच बुद्धी नाही आहे इथे आणि ॲन्सर लिहायला बसले. सो ॲन्सर एकदमच बोगस येत होता. मला असं वाटत होतं मी इतके सगळे न्यूजपेपर अभ्यास केले, एन सी आर टी अभ्यास केले, तर मी आता ॲन्सर लिहू शकते, पण ॲन्सर लिहिताना खूपच खराब ॲन्सर येत होता. तर मला लक्षात आलं हे जे शेड्यूल मी याच्यासाठी तयार केले, हे पूर्ण आठवडा ह्या टॉपिकवरती मी अभ्यास करणार, त्यानंतर फक्त ह्या टॉपिकच्या अनुषंगाने जे क्वेश्चन्स आहेत, इनसाईट्स ऑन इंडिया काय करत होतं, आय एस बाबाच्या टी एल पी येत होता टीचर पीअर लर्निंग प्रोग्राम, त्यामध्ये प्रत्येक दिवस ते एक टॉपिकवरती 4 क्वेश्चन्स द्यायचे, ते 4 क्वेश्चन्स मी ॲन्सर्स लिहायचे, त्याला आपण अपलोड करत होतो आणि पीयर्स असते भरपूर असे ॲस्पिरंट्स असतात, ते स्वतः स्वतः इव्हॅल्युएट करायचे असे ॲन्सर्स. सो हळूहळू मी टॉपिक वाईज ॲन्सर लिहायला चालू केले. पूर्ण आठवडा जेव्हा एक टॉपिकवरती अभ्यास केले ते टॉपिक वाईज लिहिले, त्यानंतर मी टॉपर्सच्या ॲन्सर्स वाचायला सुरुवात केली की ते कसं लिहत आहेत. तर इनिशियली माझं ॲन्सर रायटिंग वॉज इन पॅराग्राफ वाईज.

0: सहा सहा पानं लिहायचे. त्यानंतर मला कळालं की मेन्समध्ये फक्त दोनच पेज देतात, 20 मार्क्ससाठी फक्त तीनच पेज देतात. तर मला लक्षात आलं मी सहा पानं लिहून काय करणार. देन आय स्टार्टेड रेस्ट्रिक्टिंग माई आहे आमची केव्हा केव्हा. आम्ही आय सी एस सी बोर्डमधून माझं पासआउट आहे, तर आम्ही आय सी एस सी स्टुडंट्सचे काय असते, लिहत बसा बरं, जितका लिहिलं तेवढे मार्क्स. सो दॅट वी हॅड सी बी एस सी स्टुडंट्स डोंट हॅव दिस प्रॉब्लेम, ते ऑब्जेक्टिव्ह लिहितात. तर त्या अनुषंगाने हळूहळू मी माझं रिफाईन करत गेले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझा चेंज तेव्हा आला जेव्हा मी विजन आय एसच्या 5 महिना मार्चपर्यंत मी ॲन्सर रायटिंग केले. मार्चमध्ये त्यांचं संपते, एप्रिल मे तर 2 महिना पूर्ण प्रिलिम्स प्रिपरेशन, जून 1st वीकला प्रिलिम्सची एक्झाम दिलं आणि परत ॲन्सर रायटिंग सुरू झालं. से हे नोव्हेंबरपासून जरी तुम्ही ॲन्सर रायटिंग सुरू केले टिल सप्टेंबर तुमच्या मेन्सपर्यंत, फक्त मध्ये 2 महिना प्रिलिम्स वगळून, तर तुमच्या ॲन्सर रायटिंग खूपच स्ट्रेंथन होऊन जातील. बट इट हॅज टू बी चेक्ड बाय समवन प्रोफेशनल. ते झाले की ते तुम्हाला खूप चांगला एक फीडबॅक देतात, तर तुमच्या हळूहळू कॉन्फिडन्स वाढते. सो दॅट हेल्प मी अ लॉट. हे मी 2 वर्ष केले होते.
1: सेकंड क्वेश्चन, द मेंटल हेल्थ.
0: कुठला
1: मेंटल हेल्थ?
0: मेंटल हेल्थ मेंटल हेल्थ तर खूपच वाईट परिस्थिती असते. आय टोल्ड यू दॅट्स वाय द रिझन इज गोईंग बॅक टू वाय आय स्टार्टेड. मी प्रिपरेशन कसं स्टार्ट केला होता, सो दॅट इज समथिंग आय ऑलवेज गो बॅक, अँड दॅट इज हाऊ आय केप्ट माय मेंटल हेल्थ क्लीन. यू आर ऑल व्हेरी यंग ओवर हिअर, सो यू आर इन अ एज वेर आय वॉज वेन आय वॉज प्रिपेरिंग.
1: Actually, so, my question was about hobbies. How you managed during this preparation?
0: Hobbies, I think so. I meant that after that point of time, hobbies were also not helpful to me. It was always about having your own mental strength. This whole exam will test your own mental strength. Hobbies hota maza, but exams dila nantar, I don't think so. It was also helping me out. So every one of you will go through this phase in your life once in a time if you are not able to crack. So always hold on to what inspired you to come into the job. Mental health will deteriorate. It will have an impact on you. But try to come out of it. It's an individual fight altogether.
1: Thank you.
2: Jai Hind ma'am. माझं नाव ओंकार वाघमारे. माझं क्वेश्चन आहे, मला एक ॲडवाईस हवे की मी आता 4th इयरमध्ये मी सॉफ्टवेअर डेव्हलपरची प्रिपरेशन करत आहे. ॲटलीस्ट वन्स इन माय लाईफ आय वॉन्ट टू प्रिपेअर फॉर दिस एक्झामिनेशन, ॲटलीस्ट नो द इंडियन कल्चर. बट फायनान्शियल कंडिशन आमची खूप खराब आहे, सो मला नीड गरजच आहे जॉब करण्याची. सो लाईक माझ्या माइंडमध्ये पण राहतं जॉब प्रिपरेशन करत असतो की मला या एक्झामला प्रिपेअर करतो. ॲटलीस्ट माझ्यात कॉन्फिडन्स आहे की 2 वर्ष मी प्रिपेअर केले तर UPSC MPSCमध्ये थोडी ना कुठली तर जॉब मिळेल. बट पण गरज आहे म्हणून मी सॉफ्टवेअर डेव्हलपरची पूर्ण प्रिपरेशन करतो. कारण असं दोन्हीमध्ये द्वंद्व निर्माण होतं की मी इकडं करत असताना मला ते आठवतं, कारण मी प्रिपेअर नाही केलं, मला सिलेबस पण माहीत नाही. बट मी मला ॲडवाईस हवं आहे की मी हे करू का ते करू.
0: अंडरस्टूड. सो सर्वप्रथम तरी तुमचे हे जे द्वंद्व आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम जर सॉफ्टवेअर डेव्हलपरचा कोर्स कम्प्लीट करा, जॉब जॉईन करा. जॉब जॉईन केले की फायनान्शियली तुम्ही फायनान्शियली पण स्टेबल होणार आणि मेंटली पण स्टेबल होणार. एकदा जॉब जॉईन केल्यानंतर जेव्हा तुम्ही मेंटली स्टेबल होऊन जातील, असं आत्ता काय होते की मेरको ये वाला पोस्ट भी चाहिए और मैं को फायनान्शियली स्टेबल भी होना है. तो ह्या दोन्ही द्वंद्वामध्ये कंटिन्युअसली तुम्ही फाईटच करत बसणार. जॉब जॉईन करा आणि त्यानंतर तुमचं प्रिपरेशन ह्याला चांगल्या प्रकारे सुरू करा UPSC MPSCच्या. एकदा जॉब जॉईन केल्यानंतर व्हेन युअर सॅलरी किप्स ऑन कमिंग, तुम्ही थोडाफार ॲक्युम्युलेट करून तुम्हाला जरी वाटत असतील की जॉब खूप जास्त डिमांडिंग आहेत, मला वेळच सापडेना, तर आफ्टर सर्टन पॉईंट ऑफ टाईम यू कॅन थिंक ऑफ क्विटिंग. आणि तेव्हा जरी तुम्हाला वाटत आहेत की UPSC MPSCचे प्रिपरेशन इतका स्ट्रॉंग झालेलं आहे की मे बी मी 6 महिने जरी एकदम दिलोजान लावून अभ्यास केले तर माझा निघून जाते, तर ते कॉन्फिडन्स तुम्ही सर्वांच्या स्वतःच्या वरती असायला पाहिजे. सो जॉब एकदा केल्यानंतर ना मेंटल खूप पीस असते, आणि त्यामुळे मला वाटते की 5 वर्ष जे मी अभ्यास करत होते ना, तो मेंटली खूप पीसफुली अभ्यास करत होते. मला वाटत होतं चला हे नाही झालं तरीसुद्धा माझ्याकडे एक जॉब तरी आहेत, आय कॅन सस्टेन माय फॅमिली. तर त्या अनुषंगाने तुम्ही पहिले जरी जॉब करून घेतला सो इट विल हेल्प यू, पण त्याच्यानंतर तुम्ही UPSCचे जे फिक्स शेड्यूल आहेत, कसं सिलेबस आहेत, काय आहेत, त्यानंतर यू कॅन स्टार्ट प्रिपेअरिंग. ठीक आहे.
3: माझं नाव अर्जुन तिमन कुराडे. ज्यांनी स्टार्ट केलेलं आहे, बुक्सचा काय रोल आहे की कोणता सोर्स निवडावा?
0: सोर्सेस तरी असं भरपूर, टॉपर्सचे भरपूर असणार. तुम्हाला काय डिसाईड करायचे की ह्यामधून मी GS Paper 1 हिस्ट्री टॉपिकसाठी पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, ह्यासाठी पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया जे आहेत ह्यासाठी

0: हे दोन बुक पुस्तक मी वाचणार. आय विल नॉट गो बियॉन्ड दिस पुस्तक. एवढे सर्व मुलांनी यू हॅव टू फायनलाइज. तुम्ही जरी प्रत्येक वेळी विचार करणार जे डेल्ली सिंड्रोम, मैंने उस बुक से पढ़ा था, वो बुक से ये टॉपिक पढ़ा था, उस बुक से मैंने ये टॉपिक पढ़ा था, नाही करू शकणार. एवरी पर्सन इज फायनाइट. प्रत्येक माणसाला स्वतःचे रिसोर्सेस पण फायनाइट करावं लागतील. यू कॅनॉट गो वे बियॉन्ड की भाई सब कुछ पढ़ लूंगा. किसी का किसी ना किसी टॉपिक में कुछ ना कुछ तो छूट ही जाएगा ना. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट फॅक्ट आणि प्रत्येक रिसोर्सेसच्या लिहून ठेवा की मी जी एस पेपर वनला स्टार्टिंगला एक्सप्लोर करणार 3 बुक्स, नंतर मी फिक्स करणार की हे माझे नोट्स आणि हे 2 बुक ह्या टॉपिकसाठी मी हेच वाचणार. तर मी माझ्या कम्प्युटरमध्ये प्रत्येकाचा हायपरलिंक तयार केला होता. ह्या टॉपिकसाठी हे माझे नोट्स आहेत, हे 2 बुक्स आहेत. प्री इंडिपेंडंट इंडिया ह्याच्यासाठी हे 2 बुक, हे नोट्स. असं तुम्हाला प्रत्येक वेळी फायनलाइज करावं लागतील. दिस इज युअर फर्स्ट राऊंड ऑफ रिव्हिजन फॉर फर्स्ट 6 मंथ्स. सेकंड राऊंड ऑफ रिव्हिजनमध्ये तुम्ही नवीन सोर्सेसला हात लावायचे नाही. फॉर युअर स्टॅटिक पोर्शनसाठी नो न्यू सोर्सेस. करंट अफेअर्ससाठी कीप ऑन रिफ्रेशिंग. आज मी इन्साइट्स ऑन इंडियामधून हे टॉपिक वाचले, उद्या मी जी एस कोरमधून हे टॉपिक वाचणार. रिफ्रेश युअर करंट अफेअर्स बट नेवर चेंज युअर स्टॅटिक पोर्शन. स्टार्टिंगमध्ये जास्त काही चेंज होणार नाही ना.
1: हॅलो मॅम. मॅम, आय एम बी टेक स्टुडंट फर्स्ट इयर. सो वॉट एक्स्ट्रा थिंग्स ऑर बेसिक थिंग्स शुड आय स्टार्ट फ्रॉम नाऊ?
0: बेसिक थिंग्स विच आय सेड यू कॅन स्टार्ट फ्रॉम युअर न्यूजपेपर्स. स्टार्ट फ्रॉम आय स्टार्टेड फ्रॉम टाटा मॅग्रो हिलचं एक मोठा करंट अफेअर्सचं बुक येत होता. तर आय हॅड स्टार्टेड रिडिंग दॅट अँड सॉल्विंग क्वेश्चन पेपर्स. दुसरं आहेत गोईंग थ्रू लॉट ऑफ यूट्यूब चॅनल्स फॉर अंडरस्टँडिंग न्यूजपेपर एडिटोरियल्स अँड न्यूजपेपर. थर्ड इज हॅविंग गोईंग टू व्हेरियस वेबसाईट्स, इन्साइट्स ऑन इंडिया, जी एस कोर, विजन आय एस. बेसिक्स जे आहेत हे डेव्हलप करून घ्या. अंडरस्टँडिंग बेसिक सब्जेक्ट्स, न्यूजपेपर, करंट अफेअर्स, दिस शुड बी युअर बेस.
1: Thank you, ma'am.
0: See, your preparation should always be mains based. It should never be prelims based. This is the basic criteria for your preparation. It should be a mains based preparation. March mahinala you have to stop your mains based preparation. April ani May, if your exam is in June, त्या हिशोबानं ॲट लिस्ट 2 मंथ्स कम्प्लिटली डेडिकेटेड टू प्रिलिम्स प्रिपरेशन. बिकॉज यू हॅव रेड एव्हरीथिंग, एनसीईआरटी एव्हरीथिंग विच यू हॅव रेड इज अ कम्प्लीट थिंग ऑफ प्रिलिम्स अँड मेन्स. ह्या दोन्ही महिन्यामध्ये वॉट आय प्रिपेअर्ड वॉज एप्रिल महिना आय डिड रिव्हिजन ऑफ ऑल माय प्रिलिम्स बुक्स नोट्स विच एव्हर आय हॅड प्रिपेअर्ड आणि एव्हरी वीक क्वेश्चन पेपर सॉल्व. क्वेश्चन पेपर सॉल्विंग इन प्रिलिम्स हेल्प्ड मी. Because I used to not qualify prelims ever. All the first 3 attempts I could not qualify prelims. So last prelims attempt, the dhoni prelims attempt I qualified, tyamadhe I had solved around 70 prelims papers. So that included last year question papers also. त्या हिशोबानं एकदा पेपर सॉल्व करायचे, त्यानंतर आन्सर्स चेक करायचे आणि जिथे चूक झाली त्याला परत अभ्यास करायचे. सो लास्ट इयर प्रिलिम्स क्वेश्चन पेपर सॉल्व करणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट दॅट सेन्स. आय यूज टू डू इट. पण जितकं जास्त तुम्ही सॉल्व करणार, एलिमिनेशन मेथड वर्क फॉर मी. सो मोस्टली इट वर्क्स बिकॉज क्वेश्चन्स डिरेक्टली येत नव्हता. क्वेश्चन्स कसं यायचे की तुम्ही जेव्हा आन्सर्स ए बी सी डी वाचणार, तुमच्या लक्षात येणार की हे बी इज रिलेटेड टू समथिंग एल्स, मी जे दुसरा काही वाचले होते. तर तसं तुम्ही एलिमिनेट करू शकणार. दिस विल ओनली कम थ्रू प्रॅक्टिस. प्रिलिम्स विल बी हेल्पफुल. तुम्ही क्रॅक करायलासाठी प्रिलिम्स यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट लॉट ऑन लॉट अँड लॉट ऑफ क्वेश्चन पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर करायचेच आहेत 10 वर्षाचं. डोंट वरी की तेव्हा करंट अफेअर्स दुसरा होता त्यामुळून येणार नाही. सर्व विचारतात की करंट अफेअर्स किती बॅकपासून अभ्यास करायचे. सो देर इज नो बॅक. आमच्या वेळात आय रिमेंबर की क्रिस्पर टेक्नॉलॉजीच्या विषयाला पेपर आला होता, पण क्रिस्पर टेक्नॉलॉजी 3 वर्ष पूर्वीच येऊन गेला होता. पण क्रिस्पर टेक्नॉलॉजीवरती यू हॅव हर्ड अबाउट क्रिस्पर टेक्नॉलॉजी, जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी विसरून गेले हा ना. सो क्रिस्पर टेक्नॉलॉजी हळूहळू परत डेव्हलप होत होता. सो देर वर ॲडव्हान्समेंट लाईक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता डेव्हलप होऊन खूप पुढे गेलेलं आहे. ब्लॉक चेन हॅज डेव्हलप्ड. बट यू विल एक्सपेक्ट, यू कॅनॉट से की ब्लॉक चेनचे क्वेश्चन आता येऊ शकणार नाही, है ना. सो दीज आर बेसिक क्वेश्चन्स विच मे कम इन साइंस आय एम टॉकिंग अबाउट इन पर्टिक्युलर. सो करंट अफेअर्सचं असं काही टाईमलाईन नाही आहे. युजली इट इज गुड टू हॅव 1 अँड 1.5 इयर्स बिहाइंड, पण त्याचं इंटरलिंकिंग

0: गोष्टी माहिती असायला पाहिजे.
1: मॅम, मी आता बीफार्मसी करतोय, बट मी आत्ताच प्रिपरेशन चालू केल्यामुळे मला ऑप्शनल सब्जेक्टबद्दल जास्त माहिती नाही. मग ऑप्शनल सब्जेक्ट कसे हे करायचे, आपण चूज करायचे, आणि कुठल्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जास्त सक्सेस रेट आहे ह्याबद्दल जरा माहिती दिली तर बरं होईल.
0: हां, मला वाटत होतं तेव्हापासून ऑप्शनलबद्दल कोणीच नाही विचारलं, अँड इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. कनिष कटारिया 2016 बॅच, ही बिकेम रँक वन जस्ट बिकॉज ही स्कोर्ड 310 out of 350 इन इट्स ऑप्शनल. बाकी सर्व सब्जेक्टमध्ये त्याच्या हार्डली काय मार्क्स होता. रँक वन आणि रँक टूमध्ये 100 मार्क्सचा डिफरन्स होता, विच इज युनिक इन यू पी एस सी हिस्ट्री. आणि जस्ट बिकॉज ऑफ ऑप्शनल, हिज ऑप्शनल वॉज मॅथमॅटिक्स, ही वॉज फ्रॉम आय आय टी डेली. सो त्या हिशोबानं चूझिंग युअर ऑप्शनल इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर होल यू पी एस सी प्रिपरेशन. आय स्टार्टेड बाय डिसायडिंग ऑन टू सब्जेक्ट्स, जॉग्रफी अँड सोशोलॉजी. वाय डीड आय चूज, आय विल टेल यू माय एक्सपिरियन्स, सो यू थिंक अबाउट वॉट इट विल बी हेल्पफुल टू यू. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, बट आय न्यू की आय कॅनॉट क्रॅक यू पी एस सी थ्रू इंजिनिअरिंग बिकॉज आय वॉज नॉट व्हेरी स्ट्रॉंग इन रायटिंग डाऊन अन्सर्स इन इंजिनिअरिंग सिलेबस. सो आय डीड नॉट डिसाईड अबाउट मेकॅनिकल इंजिनिअरिंग. दोज हू हॅव इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंड, ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड, इफ यू आर गुड इन युअर सब्जेक्ट्स, यू कॅन चूज मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, यू कॅन चूज युअर मेडिकल, यू कॅन चूज ॲग्रिकल्चर ॲज युअर ऑप्शनल सब्जेक्ट, बिकॉज तुम्हाला नक्की मदत करेल. यू हॅव ऑल युअर रेडीमेड सोर्सेस, तुमच्याकडे सर्व पुस्तकं आहेत, सर्व काही आहेत, आणि तुम्ही जरी चांगलं असतील तिथे तुम्ही करू शकतात. फॉर बी एस सी आणि मॅथ्स ज्यांचा आता ते सब्जेक्ट आहे बॅचलर्समध्ये, त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहेत. सर्व बुक्स आणि डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे आणि तुम्ही ते घेऊ शकतात. ज्यांच्या फिजिक्समध्ये प्रेम आहे अँड दे आर डुईंग गुड इन इट, दे कॅन टेक अप दॅट सब्जेक्ट. ह्यामध्ये सक्सेस रेट्स खूप स्ट्रॉंग असते. ज्याच्या फिजिक्स आणि मॅथ्स खूप चांगलं असते, हू हॅव बीन डुईंग इट, दे आर सक्सेस रेट इज व्हेरी हाय. देन कम्स द आर्ट्स सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो. माझ्या लहान वेळापासून खूप इच्छा होती आर्ट्स अभ्यास करायला, बट समहाव माय पेरेंट्स वर नॉट इन्क्लाइंड, ते म्हणते सायन्स सायन्स सायन्स करा. सो आई चोज सोशोलॉजी बिकॉज आय रिअली लाईक दॅट सब्जेक्ट. मी सर्वप्रथम सोशोलॉजीची एक छोटी बुक खरेदी केली. ज्योग्राफी पण मला खूप आवड होती. ज्योग्राफीचा सिलेबस अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्योग्राफीचे सिलेबस खूप वास्ट आहेत. देर आर 4 बुक्स फॉर ज्योग्राफी, फिजिकल ज्योग्राफी, ह्युमन ज्योग्राफी, पॉलिटिकल ज्योग्राफी. तर ज्योग्राफीचे सिलेबस मला खूप वास्ट वाटलं आणि मला वाटलं की इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर मी जी एस पेपर 1, 2, 3, 4 जॉब आणि ज्योग्राफी, त्या हिशोबानं मला अडचण जाईल. ज्योग्राफीसाठी सोर्सेस अवेलेबल आहेत, मटेरियल ह्यूजली अवेलेबल आहेत, ज्योग्राफी अंडरस्टँड करायला अडचण नाही आहे, त्या हिशोबानं इट कॅन बी टेकन, बट ह्यूज आहेत. सोशोलॉजी काय होतं, सोशोलॉजी जी एस पेपर 1 हेल्प करत होता, डिरेक्ट सब्जेक्ट होता. सोशोलॉजी एस एसाठी हेल्प करते आणि सोशोलॉजी वॉज अ व्हेरी गुड सब्जेक्ट टू अंडरस्टँड बिकॉज माझी आवड होती अबाउट सोशल कॉजेसच्या अनुषंगाने, आणि त्याच्या पण रिसोर्सेस आता खूप अवेलेबल आहेत. सध्या आपण पहिले ऑप्शनल चूज करताना रिसोर्सेस अवेलेबिलिटी वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया. सध्या दॅट क्रायटेरिया हॅज बीन टेकन अवे. आता इतकी रिसोर्सेस अवेलेबल झालेल्या आहेत की तुम्हाला रिसोर्स अवेलेबिलिटी आहेत किंवा नाही ह्या क्रायटेरियावरती ऑप्शनल चूज करायचे किंवा नाही ह्याच्यावरती फोकस करायची गरज नाही आहेत. अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी, दिस वेर व्हेरी हाय स्कोरिंग ड्युरिंग माय प्रिपरेशन डेज. आत्ता मी फॉलो करत नाही तर मला माहिती नाही की सध्या काय आहेत. अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी तसं क्रॅप करायला, अंडरस्टँड करायला खूप इझी आहेत. दोज हू हॅव अ सोशोलॉजिकल किंवा आर्ट्स बेंट ऑफ माइंड, तुमच्यासाठी हे 2-3 चांगलं असणार. पण ऑलवेज रिमेंबर, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी ह्या सर्व ऑप्शनलसाठी यू नीड अ क्रॅश कोर्स, बिकॉज ह्यामध्ये खूप जास्त फोकस थिंकर्सवरती असते. आणि तुम्ही जरी सोशल कॉजेस, डाउरी रिलेटेड व्हॉट इज द सोशल कॉज तुम्ही अभ्यास करू शकतात, पण ॲन्सरमध्ये जे एक्झामिनर आहेत त्याला काय अपेक्षा आहेत की तुम्ही कुठल्या थिंकरला ॲड केले, मार्क्सिस्ट, प्रो मार्क्सिस्ट, आफ्टर मार्क्स जे आलं, सर्व थिंकर्सच्या लिंक करून तुम्हाला ॲन्सर लिहावं लागते. सो जे थिंकर्सच्या माहिती जेव्हापर्यंत नाही होणार तुम्हाला, तुमचे ॲन्सर सोशिओलॉजिकली करेक्ट नाही होणार. सो जरी ऑप्शनल असं काय पण घ्यायचे, यू शूड थिंक ऑफ टेकिंग अ 1-2 मंथ्स का कोर्स टू गेट अन आयडिया.
2: मॅम इकडे हां, मॅम मी प्रतीक्षा मुळे जरा सिलेक्ट झाले, माझं बोथ हँडिकॅप आहे हातापायापासून, तर काही कॅटेगरी आहे का करणं, कारण लांब जाऊ नाही शकणं वगैरे असं काही
0: हिशोब नाही. असं काही कॅटेगरायझेशन त्यांनी नाही केलेले आहेत. आय एस अँड आय पी एस आर व्हेरी इन्क्लुझिव्ह जॉब्स. आय पी एसला मे बी दे विल नॉट बी एबल टू सिलेक्ट यू, पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस,

0: इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, त्यामध्ये तसं काही कॅटेगरायझेशन नाही आहेत. आय हॅव मेनी फ्रेंड्स इन माय ओन ये, दोज हू आर कम्प्लिटली 100% व्हिज्युअली इम्पेअर्ड अँड भरपूर काही इम्पेअर्ड आहेत, पण देर इज नो कॅटेगरायझेशन ॲज सच. यू विल बी गिवन ऑल पोस्टिंग्स वेन यू बिकम एन आय एस ऑफिसर इज ऑल इन्क्लुझिव्ह ऑफिसर, सो इट्स एन इन्क्लुझिव्ह सर्व्हिस, सो देर इज नो इश्यू ॲज सच. नोट मेकिंगवरती कोणीच काहीच नाही विचारलं. सो नोट्समध्ये मी तसंच नोट्स बनवत होते की न्यूजपेपरमधून अभ्यास करताना एडिटोरियलसाठी जी एस पेपर 1, 2, 3, 4 माझे 4 पुस्तक होते वेगळे, आणि प्रिलिम्सचे 1 कॉपी होता. सो एडिटोरियलमध्ये जे टॉपिक यायचे त्याला मॅच करावंच लागते की कुठल्या जी एस पेपरचं ते रिलेटेड आहेत, आणि त्या जी एस बुकमध्ये मी ते ऑप्शनल लिहित होते. सो त्या अनुषंगाने आय यूज टू राईट, आणि 2 राऊंड ऑफ रिव्हिजन माझं फोकस होतं की मार्चपर्यंत 2 राऊंड्स ऑफ रिव्हिजन ऑफ बोथ द ऑप्शनल हॅज टू बी फिनिश्ड. जी एस पेपर 4 ह्याबद्दल पण कोणीच काही विचारलं नाही. जी एस पेपर 4च्या प्रिपरेशनसाठी मी प्रत्येक दिवस ॲट द एंड ऑफ द डे 1 तास की अर्धा तास फक्त जी एस पेपर 4 अभ्यास करत होते. सो देर वॉज नो सेपरेट जी एस पेपर 4 प्रिपरेशन, एव्हरी डे वॉज जी एस 4 रीडिंग, बिकॉज जी एस 4मध्ये भरपूर टॉपिक्स आहेत ज्याला तुम्हाला अंडरस्टँड करायचे. क्वेश्चन पेपर वाचणं टू अंडरस्टँड की जी एस पेपरमधून त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत, कसं प्रकारचे क्वेश्चन येणं. तर जी एस पेपर 4 एव्हरी डे, जी एस पेपर 1 or 2 ऑल्टरनेट करून, आणि ऑप्शनल एव्हरी डे 2 आवर्स सेकंड हाफला. तर तसंच मी पूर्ण अभ्यास करत होते. हे मी तुम्हाला सांगत आहे जेव्हा माझा जॉब रिझाईन केल्यानंतर फुल टाईम जेव्हा मी प्रिपरेशन केले 1 इयर, त्यामध्ये माझं पूर्ण 2 वेळा रिव्हिजन, देन प्रिलिम्स प्रिपरेशन, प्रिलिम्स एक्झाम दिल्यानंतर परत फुल पेपर ॲन्सर रायटिंग फॉर 2 मंथ्स बिफोर रायटिंग मेन्स ऑन सप्टेंबर ऑर ऑक्टोबर.
1: आता 1 मंथ मला JS1 किंवा ऑप्शनल माझा ज्योग्राफी आहे, मग मला 1 मंथ ज्योग्राफी करायला जाते, फर्स्ट ज्योग्राफी फर्स्ट, मग सेकंडमधला मी सेकंड ज्योग्राफी घेते म्हणजे ह्युमन ज्योग्राफी, मग जे लास्ट मंथमध्ये मी जे पॉलिटिकल ज्योग्राफी केले ते परत रिव्हिजन सेकंड मंथमध्ये करायचं का ह्युमन ज्योग्राफी करताना?
0: नाही, तुमचे किती ज्योग्राफी, फिजिकल झालं, ह्युमन झालं, आणि
1: अनेक ज्योग्राफी आहे 36.
0: तुम्ही पूर्ण महिना पूर्ण 7 तास 8 तास अभ्यास करत आहे फक्त ज्योग्राफी करत आहे?
1: नाही, 3 तास ज्योग्राफी म्हणजे ऑप्शनल आणि 3 तास JS1 करते, म्हणजे हाफ ऑफ सेक्शन आहे. म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये जर ऑप्शनल कम्प्लीट झालं फर्स्ट
0: तर रिपीट टेलिकास्ट करायचं त्याचं. सो ऑप्शनल एकदा जरी तुमचं 1.5 महिन्याला कम्प्लीट झालं ना, तर मी ऑप्शनल रिव्हिजन त्या 1 वर्षामध्ये 3 वेळा केला होता, बिकॉज ऑप्शनल रिव्हिजनला 4 महिने लागत नाही ना. ऑप्शनल 1.5 महिन्याला कम्प्लीट होत होता, तर सेकंड राऊंड ऑफ रिव्हिजन परत मी सुरू केला, त्यानंतर ॲन्सर रायटिंग सुरू केला, आणि तेव्हा रिव्हिजन ॲन्सर रायटिंग सोबत ज्या दिवस जे एक्झाम असणार की माझे जे सोशिओलॉजी आहे त्यामध्ये हे टॉपिक ह्यावेळी असणार, तर त्या टॉपिक परत अभ्यास करत होते. तर माझ्या फर्स्ट राऊंड ऑफ जी एस रिव्हिजनमध्ये 2 राऊंड्स ऑफ ऑप्शनल रिव्हिजन झालं होतं.
1: म्हणजे मला असं विचारायचं की आता 1.5 महिने जर ऑप्शनल 1ला गेले तर ऑप्शनल सेकंड आपण सेकंड मंथमध्ये करताना ऑप्शनल 1ची पण रिव्हिजन करायची का? त्यात
0: नाही गरज नाही आहे, तुम्ही ऑप्शनल पेपर 2 करून घ्या, त्यानंतर परत ह्या दोघांना सायमल्टेनियसली करू शकतात, पण फर्स्ट राऊंड ऑफ रिडिंग ॲटलीस्ट ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 करून घ्यायला पाहिजे.
1: थँक्यू मॅम.
2: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युवा बिट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं MPSC UPSC स्पर्धा परीक्षांविषयी माननीय आयुक्त संजिता महापात्र मॅडम यांचे मार्गदर्शन. तर उर्वरित भागात आज आपण ऐकलं विद्यार्थ्यांना उद्भवलेले प्रश्न व उत्तरे. निर्मिती सहाय्य शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित होता. आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी तुमचा निरोप घेते. बाय बाय.
3: युवा बिट्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सतीची पुण्याई या चित्रपटातलं होतं.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात शापित या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात. सुधीर मोघे यांच्या गीताला सुधीर फडके यांचं संगीत आहे.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस। हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
3: याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला। यानंतर ऐकूया विविधा।

मोहम्मद रफी यांनी गायलेलं जागृती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. विविध हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत.

0: अर्जुन की बारी आने पर द्रोणाचार्य ने उससे भी वही प्रश्न किया। अर्जुन ने कहा,
1: गुरुजी, मुझे तो केवल चिड़िया की आंख दिखाई दे रही है।
0: अब द्रोणाचार्य ने बारी बारी से सभी को बाण चलाने का आदेश दिया। अर्जुन का निशाना तो ठीक आंख पर लगा, किंतु और भाइयों का निशाना चूक गया। द्रोणाचार्य ने सभी राजकुमारों को बताया,
2: क्या तुम लोग समझ गए कि अर्जुन का तीर निशाने पर क्यों लगा? जिसे केवल लक्ष्य दिखाई दे वही सफल होता है। तुम लोगों को लक्ष्य के साथ साथ और बहुत सी चीजें भी दिखाई दे रही थीं, इसलिए तुम्हारा ध्यान बट गया और निशाना ठीक नहीं बैठा। अर्जुन का ध्यान केवल चिड़िया की आंख पर था, इसलिए उसका निशाना बिल्कुल ठीक बैठा और बाण ठीक चिड़िया की आंख पर लगा।
3: श्रोताओ, अभी आपने सुना कार्यक्रम अर्जुन का निशाना, और अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
4: और विमलेश को उमंग कार्यक्रम के तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
3: नमस्कार।
5: उमंग उमंग उमंग उमंग
6: उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
7: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
6: सकाळचे 11 वाजलेत।
8: हॅलो, आपकी पसंद।
9: नमस्कार श्रोतेहो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि समृद्धीचा नमस्कार।
10: श्रोतेहो, कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बघूया पहिला फोन कोणाचा आहे।
11: हॅलो, नमस्कार ताई।
9: हॅलो, नमस्कार। हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं। कोण बोलताय?
11: नमस्कार ताई।
9: हा नमस्कार, बोला।
11: मी मुक्काम हितवर्सोबा तालुका औसा जिल्हा नागपूरहून उस्मासी फौजी बोलतो ताई। कसे आहात आपण?
9: मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात?
11: एकदम आनंदात ताई। काय नाही ताई, आता पावसाचं आगमन झालेलं आहे।
9: हा, तुमच्याकडे पाऊस पडलाय का?
11: चालूच आहे ताई आता।
9: ओके।
11: पावसाचा आनंद घेत आहे आणि आपल्या आकाशवाणी सांगलीला फोन लावलो ताई।
9: हा बोला, कुठलं गाणं ऐकायचंय कार्यक्रमात?
11: आता पावसाचं आगमन झालेलं आहे तर मेरा गाव मेरा देश मधील एक गीत आहे, कुछ कहता है ये सावन क्या कहता, हे गीत ऐकायचंय ताई मला आजच्या कार्यक्रमात।
9: नक्की ऐकूया।
11: हा, मी एक माजी सैनिक आहे।
9: हो हो, आलं लक्षात।
11: आणि आपण कोण बोलता ताई?
9: मी समृद्धी कुलकर्णी बोलतीये।
11: हो ताई, आपल्या ड्युटी मध्ये तर माझं हमखास पत्र असतं ताई। माझ्यातर्फे आणि फौजी परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद मानतो ताई आपले।
9: धन्यवाद, धन्यवाद।
11: आणि आपल्या निवेदनामध्ये आपली आवड, आपली पसंत, आवड बळी राजाचे जे कार्यक्रम आपण सादर करतात खूप छान आणि खूप पत्र घेतात ताई।
9: धन्यवाद, धन्यवाद।
11: आणि माझा अभिप्राय आपण असतो ताई सप्रेम नमस्कारला।
9: हो नक्की नक्की, असेच आम्हाला पत्र पाठवत राहा।
11: आणि या गीतासाठी एक दोन मित्र होते ताई।
9: हा बोला की।
11: तमनकवाडाचे आमचे मित्र आहेत सुरेश साबळे, जे मला आकाशवाणी

0: दिल्ली आणि आकाशवाणी कोल्हापूरची माहिती देतात त्याचे त्यांना पण या गीतामध्ये सामील करतो ताई. आणि आपण पण आमच्या फौजी परिवारातर्फे या गीतामध्ये सामील होऊन या गीताचा आनंद घ्या ताई.
1: हो नक्की, ऐकूया तुमच्या मित्रांच्या सोबत तुमच्या आवडीचं हे गीत.
0: फोन घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई.
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हां नमस्कार.
1: नमस्कार,
0: मी तुंगून रमेश नवाळे बोलते.
1: हां बोला की.
0: मला फकीरा चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, हिम्मत ना हारा केला चल चला चल.
1: ओके, काय करता आपण?
0: कुठलं पण मी आता सेवानिवृत्त आहे मॅडम.
1: ओके, हां हां, ऐकूया तुमच्या आवडीचं नक्की गीत. धन्यवाद.

0: हेलो नमस्ते
1: नमस्ते हेलो
0: हाँ आकाशवाणी सांगली का
1: हो आकाशवाणी सांगली
0: हो आपकी पसंद कौन आ रहा
1: है
0: हो हेलो नमस्ते
1: नमस्कार
0: आम्ही सगळे तुमचे कार्यक्रम ऐकत असतो छान असतात
1: आणि
0: आकाशवाणी बहुजन येत आहे बहुजन शकाया प्रमाणे सर्वांना घेऊन आणि सर्वांच्या मनात घर करणारी ही वाहिनी 90 वर्ष झालीची सेवा देत आहे अशीच आपण सेवा देत राहतो
1: नक्की नक्की
0: मी महादेव भीमराव पारेकर बोलतोय वसंतनगर सांगलीहून
1: हा बोला
0: आम्हाला आम्ही तुमचे सगळेच कार्यक्रम ऐकले आज क्रीडांगण हे सगळे ऐकत असतो छान असते प्रसारण
1: धन्यवाद
0: आम्हाला एक गाणं ऐकायचं मॅडम
1: हा बोला की कुठलं ऐकायचं
0: बेताब मधलं नाव आहे ते पावसावरलं एक गाणं आहे बघा बेताब चित्रपटातलं चांगलं गाणं आहे ते गायल्याला बादल वर्ण
1: बादल यू गरजत आहे
0: आता पावसाची जरूर आहे मॅडम सगळेजण पावसाला प्रतीक्षा करत आहोत आपण
1: भरपूर
0: ऊन पडलं आता जरा गार होऊन जाऊ दे म्हणून यासाठी ते गाणं लावा
1: नक्की नक्की लावूया तुमच्या आवडीचं गीत नक्की ऐकूया कार्यक्रमात
0: हा हा

0: हेलो। हाँ हेलो।
1: हाँ नमस्कार।
0: नमस्कार नमस्कार।
1: तर मला एक तुमचे सगळे कार्यक्रम अतिशय छान असतात, मनाला अगदी भावतात आणि प्रसन्न वाटत। सगळ्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन।
0: थँक्यू।
1: माझं उज्ज्वला कटके सांगून बोलते मी।
0: हो बोला। कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आज?
1: मला तू ही मेरी म्हणजे तू ही मेरी लावा। धन्यवाद ताई। धन्यवाद।
0: हो हो।

0: हेलो
1: हेलो हाँ हेलो
0: नमस्ते मैडम
1: नमस्ते हेलो आपकी पसंद या कार्यक्रम में स्वागत है आपका।
0: नमस्कार पेट मंगलवाड़ा जिल्हा स्वर कुष्ठ बोलते मैडम।
1: हाँ बोला बोला।
0: हाँ तुमचा माझा सांगली केंद्राशी कोणातून संबंध होता आणि आहे।
1: हाँ बरोबर।
0: आणि मॅडम आपला आवाज वगैरे लक्षात येईल माझ्या।
1: मी समृद्धी कुलकर्णी बोलतीये।
0: बरोबर राईट राईट। दुसऱ्यांदा आपला संवाद संवाद होतो मॅडम।
1: नक्की नक्की बोला की काय म्हणताय। पाऊस आहे की
0: नाही मॅडम? लग्नाला माझे लग्न येत आहे करत तरी अहो म्हटलं तुमची भेट घ्यावं म्हटलं पण काय आमच्या भरपूर लोक होते म्हणून आम्ही येऊ शकलो नाही आपल्यापर्यंत।
1: अच्छा अच्छा पुन्हा केव्हा तरी या नक्की। पुन्हा केव्हा तरी नक्की या म्हटलं।
0: अवश्य मॅडम काय काळजी करू नका। मला कसं आहे पायानं माझ्या सध्या वय चौऱ्यात चालू आहे म्हणजे पायानं मला जास्त चाललं होत नाही।
1: बरोबर।
0: तरी पण आमची एक समस्या व्यथा लक्षात घ्या। तरी पण आमचं प्रेम कमी होणार नाही आपल्या केंद्रावरून।
1: नाही बरोबर आहे की आपण फोनच्या माध्यमातून भेटतच आहोत।
0: हो आणि मॅडम एक हिंदी गीत

0: पुन्हा केव्हा तरी नक्की या म्हटलं.
1: अवश्य मॅडम, काय काळजी करू नका. मला कसं आहे, पायानं माझ्या तर सध्या वय जवळच चालू आहे, म्हणजे पायानं मला जास्त चाललो होत नाही.
0: बरोबर.
1: तरी पण आमची एक समस्या व्यथा लक्षात घ्या, तरी पण आमचं प्रेम कमी होणार नाही आपल्या केंद्रावरून.
0: नाही, बरोबर आहे की आपण फोनच्या माध्यमातून भेटतच आहोत.
1: हो. आणि मॅडम एक हिंदी गीत, जुनं हिंदी गीत ऐकायचं आहे.
0: हा, ऐकूया. कुठलं?
1: आधारात गायिका स्वर्गीय लता मंगेशकर, त्याचं कुठले गावं.
0: बरोबर.
1: मला तुमच्या पसंत मॅडम.
0: बरोबर, नक्की ऐकूया.
1: यामध्ये सगळी गाणी आहेत उत्तम माहिती मॅडम.
0: बरोबर, नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
1: आणि मॅडम आम्ही जुनी गाणी तुम्हाला परमेश करतो. आम्ही
0: नक्की नक्की जुनी गाणी आताच्या पिढीपर्यंत पोहोचायचा हा एकमेव मार्ग आहे.
1: हो हो,
0: नक्की ऐकू.
1: आणि मॅडम कसं आहे, जुन्या गाण्यातून जेवढा बोध मिळतो तेवढा इतर नव्या गाण्यात मिळत नाही असं वाटतं मला.
0: नाही नाही, बरोबर आहे. नक्की तुमच्या
1: मॅडम, आपले तुम्ही आमची मनोरंजन करताय याचं जर पहिल्यापासून सांगली की अंतर ही चांगली जाईल.
0: नक्की नक्की.
1: आणि चांगली राहणार शेवटपर्यंत.
0: हो हो, नक्की ऐकूया कार्यक्रमात तुमच्या आवडीचं गीत.
1: ओके, धन्यवाद मॅडम. ओके.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आता निरोपाची वेळ झालेली आहे, तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला समृद्धी कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो, आपकी पसंद.
2: हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर आज शब्द आज की सुक्ती.

0: देवकी पंडित यांनी गायलेली पल्लवी देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नरेंद्र देशपांडे यांचं होतं.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा आता. खर्च
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
1: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

0: मधुवंती भिडे यांनी गायलेली शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नरेंद्र देशपांडे यांचं होतं.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना कूल.

सुरेश वाडकर आणि सरिता भावे यांनी गायलेली, क्रांती सडेकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत आशिष विलेकर यांचं होतं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला 12:12. यानंतर आकाशवाणी मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सुरुवातीला वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोतेहो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात आणि या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार
0: शोभाताई. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्या बरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते रती फाउंडेशन, राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी.

0: इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
1: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चाही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
1: येस, पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: तिला ताबा घेतला जातो.
1: येस, तिची काही प्रॉपर्टी असेल, हे असेल, त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे, पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही.

0: प्रमाण वाढतं आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप
0: बदलत आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
2: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात राहत्या घरात भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 30-31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
3: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात. पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्री मुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात. पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घर खर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे. मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजचे पण केसेस आलेले आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाहीये आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको. आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा कितीही वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात पण सुनीला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल ते बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही. मग तो नवरा कुठे आहे, काय आहे, दुसऱ्या बाईसोबत राहतो, काही त्या बाईला माहीत नसतं आणि तीन चार मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती

0: कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना, हेच सत्य आहे. सीमाती, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का, जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
1: अजिबात याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
0: भेदभाव काही नाही,
1: काहीच नसतो. कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाही आहे. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं. कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की पण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं, आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला,
0: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे,
1: सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
0: शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाही ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
2: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाहीये, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
0: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
2: आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे, तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे. कारण मुलं बाळ झाले की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत, आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनी मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत, आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते. आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये, जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
0: सीमाती, ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
1: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते, तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
0: आधार नाही,
1: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही

0: फक्त ऐकण्याचं काम करतो. ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो. आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील, म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
1: हा
0: म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तू जा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यात सांगितलंय, तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्यात घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंट मध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती, ती तर म्हणजे तो मुलगा त्या आई समोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाड, सुशांतीशी गाण्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर जे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्यात, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचा प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात, माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोर्ट तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस. आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
2: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
2: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही आज संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा
1: भाग,
2: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, असं काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं करत
2: बाई ऍडजस्ट कर ग, थोडं फॅमिलीची इज्जत आहे हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि ह्या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तूही कर
2: तूही कर. तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा

0: वडील आईला मारतो. पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्यावेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू शकतात किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
0: येस डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना ठीक आहे ना कमावून तर आणतोय ना मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात. अडजस्ट करा हेच म्हणजे एखाद्याने मारलंय मला का मारलंय माझे आई वडील मला मारायचे हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो पहिला तो वर्बल असतो शिवीगाळ असतो मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं आहे. तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का शोभाते का तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी. पण
2: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरा वेचक महिलांसाठी पण काम करतो त्यांचं बचत गट करणं त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरा वेचक महिलेची केस होती आणि तिला चार मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर दोन तीन वर्षांनी ती आली त्यावेळेस तिच्यावर आणखी एक मुलं होतं म्हणजे पाचवं मूल तिच्या पदरी होतं आणि ती आली माझ्याकडे म्हटली आता शोभा ते मला जायचं नाही मला डिवोर्स पाहिजे आणि ती पाचवी मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून तिच्याकडे बघतच राहिले की पाच मुलं आणि हिच्याकडे काही स्कीम नाही ती कचऱ्यावर जाते कचरा वेचून आणते तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण मला त्याचं काही नको पण तो माझ्या इतकी व्हायलन्स करतो आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर येऊन कचऱ्यावर काम करून पाचवी मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुतावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत ठामपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत वेळ कमीच पडे आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला पण असंच ना ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा म्हणजे बिगारी कामाला आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम 2 रुपये मागत होता. ह्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाल्याने तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या दोन मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे ती झाडू बनवण्याचं काम करते ती लिंबू मिरचीचं काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलं. आता तिच्या दोन्ही मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं
2: नक्कीच
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा ते तुमचा काय अनुभव आहे.
3: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच आणि

0: आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि ह्या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या,
0: त्या शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ म्हणजे असे त्यांनी दाखवलेले की मारलेलं, बळ उमटलेले, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये.
1: बापरे.
0: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिव्हायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणायला मुलीला आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
0: असं फिरवून, अशा प्रकारचा छळ खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे, तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अमेनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग आश्चर्य वाटत. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्नस्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली आहे छानी आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर,
0: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची दोन बोट तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या, म्हणजे मानेवर,

0: वार केले कोयत्याचे, तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हंटल की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर आहे त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 एपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाण पुरावा तो सगळं मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला. आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील अब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं. आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहेत. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना, त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार, आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीनी एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला. तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले, बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले. आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीजन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हंटल तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईनी सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: दुर्दैवी आहे. आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला, तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार?
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता?
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्याबद्दल?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की बाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाला तसं, अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना? म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर
2: होते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे, पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते.

0: तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
0: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट, पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
0: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येत ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा. तर महिलांना ते जावंच लागतं आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाही घेतात
0: किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200-200, 300-300.
1: एक जर विलंब जो आहे,
0: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको ग बाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आला आहे. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही. म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात. पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे, तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेस साठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी, कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडस गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलच सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती
2: पोहोचवली पाहिजे. हा एक भाग आहे,
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेत.
2: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे. त्यामुळे तो नवरा पण एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं, त्यामुळे तो सतत त्या कामात कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता त्याच्या बाजूला

0: वॉशरूम आणि ह्या बाजूला घर अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहितावासा येत नव्हतं, पण तिचंही स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे. पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल. आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये. आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं. आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून, म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं, तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही. 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली, जेवली नाही काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली. आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ जाऊ, मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे पण.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही विचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तर आता ते हॅपीली दोघेजण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्याजवळ काय आहेत, बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे.
0: बरोबर,
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंडला आई वडील होते, इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा. आणि त्या बायकोचं त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे, म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा, तिचं आधार कार्ड, ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला न्यूज दिलं नाही. की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःच सुरक्षित ठेवा ती. तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना, जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन शंभर हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा कॉलेज वस्त्यांमधून, आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं
1: आमच्या पातळीवर आम्ही करत आहोत. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून,
2: बापरे.
1: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार.

0: कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यात ना बाहेर पडण्यास शिकत नाही त्या.
1: बरोबर.
0: त्याच्याकरता कितीही आता 70-80 वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्याविरुद्ध तरी तुम्ही बोललं पाहिजे तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपले हात बांधलेले असतात.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट? मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप होतं, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे. आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटो जे आहे तिच्या रिलेटिव्ह मध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहे.
1: म्हणजे ब्लॅकमेलिंग
2: आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेस मध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशन मध्ये आता असणं फार गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं गरजेचं आहे.
2: आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पॅरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही, पण मग अगेन इंटरनेट, आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये, पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे, हा एक पार्ट झाला. पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे, तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेत आपण बोलू शकलो.
3: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे, त्याच्यानंतर. आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ऍडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजारीने सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येईल तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे ह्याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय किंवा मॅरेजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही

0: कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो, त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थाने करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
2: हा, हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सोलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचा संवाद आणि तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरिवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री शक्ती
1: चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाते देशपांडे, शोभाते कोकीतकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोतेहो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही संक्षेपित करणार आहोत.

वाजा 1:05 आणि 25 सेकंद झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमाला सुरुवातीला मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत आनंद घन यांचं.

भाई बहीण या चित्रपटातलं गीत ऐकूया. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात यानंतर घरची राणी या चित्रपटातले लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दत्ता डावसेकर यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शापित या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक दीड वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम

25 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि माप संबंधित कायदा 2009च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर. वजन आणि माप संबंधित कायदा 2009च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5117 घटना घडल्या असून 11580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी TET पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला.
आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1450 वर पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता

0: आल्या। जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे। आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे। प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे। भारतीय हवामान शास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे। तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: श्रोते हो नमस्कार। आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र। जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज। घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन। या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी। या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी।
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सका पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय। या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत। या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली। दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय। अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय। वन पर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वन विभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मान्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलिंद शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली। दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं। उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं। कणकवली तालुक्यात कलमठ इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं। जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं।

0: महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा एमबीबीएसचा निकाल अलीकडे जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच एमबीबीएस बॅचनं केली आहे. यशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 जून पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा कल्ले यांनी गायलेलं मधुकर अरकडे यांचं गीत ऐकूया.

कृष्णा कल्ले यांनी गायलेलं मधुकर अरकडे यांचं गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत आताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:55 होत आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अप्पू ट्रिलॉजी या पुस्तकाविषयी ऐकूया गणेश मतकरी यांचा लेख.
1: पथेर पांचाली या सत्यजित रे दिग्दर्शित चित्रपटाचं नाव ऐकलेलं नाही असं आपल्याकडे क्वचित कोणी असेल. भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणाऱ्या पहिल्या काही नावांमध्ये या चित्रपटाचं आणि त्याच्या दिग्दर्शकाचं नाव घेता येईल. विभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट 1955 सालचा, पण पुढल्या काही वर्षातच सत्यजित रे यांनी अपराजितो आणि अपूर संसार हे त्रयीतले इतर दोन चित्रपटही पूर्ण केले आणि अपू ट्रिलॉजी किंवा अपू त्रयी या नावाने हे चित्रपट जगात गाजले. आजही अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या उत्तम चित्रपटांच्या यादीत हे चित्रपट असतात. सीगल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं या अपुत्रयीचं पुस्तक मूळ बंगाली संहितांवर आधारित आहे. त्यातला संवादाच्या इंग्रजी भाषांतराचा आणि इतर मजकूर लेखनाचा भाग शंपा बॅनर्जी यांनी पार पाडलाय, पण तेवढंच नाही, ही संहिता तपासून सूचना करण्याचं आणि मनाप्रमाणे संहिता उतरली आहे हे पाहण्याचं काम स्वतः सत्यजित रे यांच्या देखरेखीखाली झालंय. सिनेमा पाहिला तर मग पटकथा कशाला वाचायची असं अनेकांना वाटतं, पण ती वाचणं हा चित्रपट पाहण्यापेक्षा वेगळा अनुभव असतो. सिनेमा पाहताना आपण कथेच्या ओघात सगळ्या चित्रपट चौकटी पूर्णत्वाने निहाळू शकत नाही. सबटायटल्स वाचली तरी काही बारकावे सुटण्याची शक्यता असते. पटकथा वाचताना या गोष्टी नीट लक्षात येतात. सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, दिग्दर्शकांसाठी, पटकथाकारांसाठी तर पटकथा अधिकच उपयुक्त ठरू शकतात. पारंपरिक पद्धतीने छापील पटकथा चित्रपट पूर्ण झाल्यावर तयार कॉपीवरून पुन्हा लिहून काढली जाते. या दृश्य विवरण असतं, कधी कॅमेरा मुव्हमेंट सारखा तपशील असतो आणि संवाद असतात. इंटरनेटवर मिळणाऱ्या संहिता, पटकथांची पुस्तकं हे पाहिलं तर हे सगळं लक्षात येईलच. या पुस्तकासाठी मात्र रेंना वेगळी मांडणी अपेक्षित होती. अपुत्रयीमध्ये संवादांबरोबरच दृश्याला खूप महत्व आहे. पथेर पांचाली चित्रपटातही संवाद विरहित जागा बऱ्याच आहेत. हे आणि चित्रपटाची ट्रीटमेंट लक्षात घेऊन रेंना दृश्याच्या विवरणाचा भाग अधिक हवा होता. त्यांना केवळ क्षेत्राशी संबंधित लोकांनी संहिता वाचायला नको होती, तर सर्वसामान्य वाचकालाही कळेल या प्रकारचं वर्णन हवं होतं. अनेकदा शूटिंग स्क्रिप्ट्समध्ये म्हणजे चित्रणा आधीच्या मूळ संहितेत असा मजकूर असू शकतो, कारण आपल्याला अंतिम परिणाम काय प्रकारचा हवा आहे हे लक्षात घेऊन दिग्दर्शकाने आपले विचार या संहितेत मांडलेले असतात. इथे मात्र हे लेखन चित्रपट पाहून नव्याने करायचं होतं. ते करणं निश्चितच सोपं नसणार, पण ते केल्याने वाचनाला अधिक सहजता आली आहे हे खरं आहे.

0: चित्रपट काय प्रकारचं वातावरण पडद्यावर आणतो, व्यक्तिरेखा कशा दिसतात हे लक्षात येण्यासाठी या पुस्तकात फोटोंचा गरजेनुसार पण पुरेसा वापर केलाय. पण त्याहीपेक्षा एक अधिक चांगली गोष्ट आहे, सत्यजित रे यांनी चित्रपट निर्मिती होण्याआधी स्केच केलेल्या चित्रचौकटींच्या स्वरूपात सगळ्या महत्वाच्या दृश्यांना कागदावर उतरवलं होतं. या चित्रचौकटी संहितेसह या पुस्तकात दिल्या आहेत. दिग्दर्शक जेव्हा चित्रपट बनवतात तेव्हा महत्वाचे प्रसंग चित्रित करण्याआधी त्यांचा स्टोरीबोर्ड बनवला जातो, जेणेकरून आपण काय कसं चित्रण करणार याचा एक आडाखा दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर राहील. रे यांचं स्केचबुक हा या प्रकारचा स्टोरी बोर्डच आहे. संहितेच्या पुस्तकात यातली मोजकी चित्र वापरण्यात आली आहेत, पण जर मोठ्या आकारात ही चित्र पाहायची असली तर पथेर पंचाली स्केचबुक या नावाने एका वेगळ्या पुस्तकात आपल्याला ही सगळी चित्र पाहता येतात. अपुत्रई मधल्या पटकथा हा भारतीय सिनेमासाठी एक मोठा दस्तावेज आहे. चित्रपट पाहताना आपण काय पाहिलं आणि काय नजरेतून सुटलं याची प्रत्येकाला नीट कल्पना देणारी एक महत्वाची नोंद असंही त्याला म्हणता येईल.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये द अपू ट्रिलॉजी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आणि आता वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमात रबर लागवड याविषयीची माहिती ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. औद्योगिक क्षेत्रात रबराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात नैसर्गिक स्त्रोतापासूनचं रबर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. रबराची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते. या वृक्षाच्या जलद वाढीसाठी सरासरी 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस आवश्यक असतो. भरपूर सूर्यप्रकाश आणि 75 ते 95% आर्द्रता असलेल्या परिसरात या पिकाची वाढ चांगली होते. या पिकासाठी 21 ते 35 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरतं. चांगला निचरा होणारी आम्लधर्मीय साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. 1978 साली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी GT1 137 PR 107 आणि RRIM 600 या जाती वापरून कोकणामध्ये रबर लागवडीस सुरुवात केली. या चाचणीवरून रबर लागवड कोकणात यशस्वी होऊ शकते हे सिद्ध झालं आहे. साधारण उताराची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. उताराच्या जमिनीत 5x5 मीटर अंतरावर लागवड करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे हे अंतर 5x4.5 मीटरही ठेवता येतं. लागवडीसाठी 75x75x75 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. 2 आठवडे खड्डे उघडे ठेवावे. खड्ड्याच्या वरच्या 25 सेंटीमीटर भागात 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, 5 किलो नीम केक आणि 10 ते 15 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून खड्डे भरावेत. लागवड जून महिन्यात पहिला पाऊस पडल्याबरोबर करावी. खड्ड्याच्या मधोमध पहार किंवा खंटीनं कलमाच्या मुळाच्या लांबी एवढं भोक पाडावं. कलम लावताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कलमाच्या बाजूला माती ओढून घट्ट बसवावी. कलमाचं ऊन पाऊस जनावरं इत्यादींपासून संरक्षण करावं. एक जोमदार कोंब ठेवून इतर कोंब तसेच खोडावर आलेले फुटवे काढून टाकावेत. बेंडणी करून शेत स्वच्छ ठेवावं. झाडाच्या बुंध्याजवळ गवत पालापाचोळा इत्यादीचं आच्छादन करावं. कोकणच्या हवामानात पहिली 3 ते 4 वर्ष या पिकासाठी पाणी देण्याची गरज आहे. पहिली 2 वर्ष नवीन आलेल्या कोंबांचं आणि खोडाचं सूर्याच्या प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी सावली करावी. झाडाला पहिली 4 वर्ष नत्र स्फुरद पालाश आणि मॅग्नेशियम युक्त मिश्र खतं द्यावी. ही मात्रा 2 समान भागात विभागून जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये द्यावी. 100 किलो मिश्र खत करण्यासाठी 22 किलो युरिया, 32 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो रॉक फॉस्फेट, 7 किलो मिरेट ऑफ पोटॅश, 4 किलो मॅग्नेशियम आणि 10 किलो इतर खतं वापरावीत. 5व्या वर्षापासून हेक्टरी 400 किलो मिश्र खत म्हणजे प्रतिझाडास 900 ग्रॅम या प्रमाणामध्ये द्यावं.

कृषी आणि कार्यक्रमात आताच आपण रबर लागवड याविषयीची माहिती ऐकलीत वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर वाजतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. श्रोत्यांनो, या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आरोग्य धनसंपदा हा कार्यक्रम. यामध्ये बाळंतपणात घ्यावायची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यांमध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर, कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला येण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्व सुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनवावे, त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये, वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये, अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचं

0: गाठरअग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत, तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो, बालक वरचं जेवण घ्यायला लागतं. त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो, पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम जनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुनः प्रसारित करण्यात आला. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं मग नंतर कोळसा आला नंतर लोणारी कोळसा तो कोळसा घरासाठी तो असायचा आणि बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले ते इंधन वापरलं भरपूर जोर केला आपण भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो त्याचा अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू कार्बन मिथेन वरे धोकादायक वायू गेले त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन ते देवता आहे वायुदेवता आहे जलदेवता आहे अग्निदेवता आहे सूर्यदेव आहे हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाची अतिशय जवळचे सेपरेट करता येणार नाही भाग आहेत. त्यानंतर पाणी आलं पाण्याशिवाय आपल्याला डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते पाणी प्या पाणी प्या हवा गरम व्हायला लागलेली आहे की हे जे लाट आलेली गरमीची कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर 70% पृथ्वी पाणी आहे. पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही आमचं महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो पाणी थंड व्हायला वेळ लागतो जमीन तापायला वेळ लागत नाही थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो म्हणजे कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे झाडतोड झाल्यामुळे काय होतंय ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा आपण ते विसरतो. गाव तळीवर अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळे पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात त्यामुळे प्राणवायू कमी शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जो वर जाणार गरम त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या म्हणजे कितीक मैलाची की लाद्या वितळायला लागलेल्या ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर ज्याच्यावर बर्फ आहे विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं आता तिथं बर्फाचा कण आहे नाही वितळून गेलं म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या आपण त्याच्याकडे ढुंकून पाहिलेलं नाहीये. पण आपल्या गाड्या किती बंगले किती मोठे करणार हे करणार ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतो मी आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं गेल्या वर्षी 3 झाली

आंदोलन अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन आपण ऐकत आहात. गौड सारंग राग आपण ऐकला, आता ऐकूया धून.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन ऐकलं. राग गौड सारंग आणि धून आपण ऐकलं. त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्य संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मास्त. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये सहभागी होतायत.

0: आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे आणि हो त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशन्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन विभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं

0: शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण

0: कृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

मध्यम लहरी 239°/8 मीटर्स अर्थात 1251 kHz एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोते हो नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेह हे गीत आहे डर या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं. लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील या गीताला संगीत दिलं शिव हरी यांनी. तेव्हा ऐकू.

श्रोते हो, एखादं स्वप्न पाहणं खूप छान असतं. मग ते स्वप्न आपल्या यशासाठी असो किंवा एखाद्या प्रेयसीसाठी पाहणं असो, पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं तरच त्या स्वप्नाला काही किंमत असते, होय ना? असंच काहीसं हे गीत आहे अंजाम या चित्रपटातील समीर यांचं, अभिजित यांच्या स्वरात, आणि या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: श्रोतहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतहो, प्रेमात पडणं चुकीचं नसतं, पण योग्य व्यक्तीच्या प्रेमात पडलो आणि आपले हे प्रेमचे जे बंध आहेत ते जर अगदी टुनून सुद्धा जुळले ना तर ती मजा काही औरच असते. असाच काही सहा चित्रपट आहे दिल तो पागल है. श्रोतहो, या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे. ऐकूयात उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: क्षतः रखरखत्या उन्हामध्ये पावसाची सरी बरसत आहे, असंच काहीसं आता वातावरण झालेलं आहे आणि छान असा गारवा देखील हवेत आपल्याला जाणवत आहे. तर हाच मौसमचा जादू आपण आपल्या या गीतामधून जाणून घेणार आहोत आणि हे गीत आहे हम आपके है कौन या चित्रपटातील लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. तेव्हा ऐकूयात राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं रवींद्र रावळ यांचं गीत.
1: 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun!

0: स्वतः हे गीत होतं आर किरण यांचं राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हम साथ साथ है या चित्रपटातील या गीताला आवाज दिला होता कविता कृष्णमूर्ती हरिहरन अनुराधा पोडवाल कुमार सानू अलका याग्निक उदित नारायण आणि सहकार्यांनी. तर श्रोते हो आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपल्याला जरूर आवडला असेल आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आमच्या सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात. बरं तर श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून तुम्ही ऐकलात.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोल मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 5:30 होतात. यवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला यवाणी.

काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्र मैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडे हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा

0: अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण आदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
2: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
2: मी कविता खूप लहान असले, मी शाळेत असल्यापासून

0: विश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला शब्द भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
1: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
0: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
1: मी कविता खूप लहान असले, मी शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणजे एक 6वी 7वी पासून वगैरे.
0: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
1: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
0: काही शब्द वगैरे काही ओळी तेव्हाच्या आठवतात?
1: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
0: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
1: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
0: आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
1: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण ते एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं तर त्यावर ही कविता आहे.
0: अरे वा, ऐकवशील?
1: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफुल उमला या तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रणी पार कोमेजून जाते. तुझी किरणं तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रेते पण घालवाया.
0: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफूल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते असं तू तुझ्या कवितेतून म्हणलंयस. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं तर पाऊस सुरू झालेला दिसतोय आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
1: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4वीपर्यंत माझं शिक्षण गावी झाले, 5वीला मी मुंबईला आले. मग आम्ही 1-2 वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
0: अच्छा,
1: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
0: ओके.
1: पावसा मित्र क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात, दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो, शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदू सारखे अलगत विसावलेलं असतो. आकाशात मळब दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
0: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं.
1: हो.

0: वास्तववादी कविता ही फार छान वाटलं, निशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो. कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख येतोच.
1: नक्कीच.
0: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
1: हो, मला चाफा आणि आवली माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं. त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल घ्यायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
0: अच्छा.
1: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलं झाडं होती आणि दोन प्रकारची होती, एक अबोली रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान अत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, आमच्या तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्या शाईच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलं तर तुझं मन प्रसन्न होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलांवरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
0: नक्की नक्की.
1: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता. गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली. त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतले. त्याची गुपित ऐकता ऐकता माझी गुपितही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपित पुन्हांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवसच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दडवळत राहिला. पुढची कविता अबोली. नाजूकशी ती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या. फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गुड काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपित काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती. खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती. जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
0: जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावनात सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते, तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून, तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लावली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान मी लिहिली गेलेली कविता तिला बघून आम्ही मोठे झालो आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना सांभाळून घेता सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथून निघून गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथून निघून गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गवसले म्हणून थोडे गाऊन घेतले. थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मात्र रिकामे भासले. पाहुणे ही हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे ही हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगून जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील, ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विझून जाणे आहेस नशिबी. मी इथून निघून जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथून निघून जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी. नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
0: बापरे छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
1: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरच लिहिलेलं गाणं असतं. काही ना ते शब्दात मानता येतं, काही ना नाही मानता येत. तर मला मानता आलंय बहुत एक असं वाटतं.
0: आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल?
1: हो, असं
0: अशी ही कविता.
1: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले.

0: इथून कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कामी पडले, मी गायलेले गीत कोणाच्या कामी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलासमूनच दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कामी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना, उंजळीतल्या त्या फुलांसमूह माझं दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी, आज कोणी तिला घायाळ केले, गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे, जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे, पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले, पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
1: बापरे, ग्रेट, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते, तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते, कारण एखादी छोटीशी ओळ सुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते, म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद तुम्ही.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

मध्यमवारी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोता हो साप्ताहिक पत्रतरांचा कार्यक्रम सप्रेम नमस्कार. दर रविवारी सकाळी 9:10 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 जरूर ऐका. आणि श्रोते हो या कार्यक्रमात सहभागी व्हा पत्रांद्वारे आणि ईमेलद्वारेही. जरूर ऐका कार्यक्रम सप्रेम नमस्कार आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:00 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, 6:05 आणि 25 सेकंद झालेत. श्रोतेहो आता ऐकणार आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भारूड आता आपण ऐकणार आहोत.

भगीरथ राजाजपाल भगीरथ दशरथ वंशी जन्मले रघुनाथ त्याच्या उदर्याची मात पाता वेदराज शास्त्र शिणले।

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, थट्ट्याने हरपली पुती, केली नारदाची नारदी, अशी ही थट्टा बल्या बल्याची लाविला।

थट्टा दुर्योधनाने केली, थट्टा दुर्योधनाने केली, पांचाळी सभे माझी गांजली, गदा द्याये मांडी फोडली, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा, बले बले

गेली शंभूपाशी कलंक लागला चंद्राशी मागे पाडिले इंद्राशी बरे नवे ही थट्टा अशी ही थट्टा बल्या बल्याची

नगरी सोन्याची बुडवली थट्टा ज्याची प्यास बोली बरे नवे ही थट्टा अशी ही थट्टा भल्या भल्याची लावी।

भीष्म आणि हनुमान चौथा कार्तिक स्वामी जान त्याला नाही हो बट्टा अशी ही थट्टा भल्या भल्याच लाविला।

विराट राजाचा मेवणा, विराट राजाचा मेवणा, नामतयाचे कीचक जाना, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, बरे नवे ही थट्टा, अशी ही थट्टा, भल्या भल्याशी

देवाला थट्टेला भिवून तुम्ही चाला, नाही तर नेहील नरक कुंडाला। अशी ही थट्टा, अशी ही थट्टा।

0: यशवंत आनंदराव सूर्यवंशी आणि सहकार्याने गायलेलं भारूड आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: नमस्कार श्रोते हो, मी सयाजी शिंदे बोलतोय. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:20 होत आहेत संस्कृत समाचार. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यमवारी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:30 आणि 25 सेकंद झालेत. ऐकणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर म्हणजेच 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्रावरून 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. 7:30 माझा आवार माझा शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 8:00 एक गाणे ताजे तवाणे कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:15 पॉप संगीताच्या कार्यक्रमात प्रीती सागर यांनी गायलेली काही गीतं आपण ऐकणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोत्यांनो आज रात्री 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांवर आधारित पत्रोत्तरांचा कार्यक्रम.

आपकी पसंद 10:30 आणि नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नारायण पटवर्धन यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकू शकाल. श्रोतो, आज प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या वेळा याप्रमाणे. आज संध्याकाळी 7 प्रादेशिक बातमीपत्र, 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून. हे दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 11 हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. उद्या मंगळवार दिनांक 30 जून 2026 उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:50 मंगळध्वनीनं. 6:05 गीर्वाणवाणी कार्यक्रमात भालचंद्र करंबळेकर यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष आपण ऐकू शकाल. प्रभात वंदन प्रातकालीन भक्ती संगीत 6:10, 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात शेती व्यवसायातील अपघात याविषयी संकलित माहिती, 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती, 6:55 आणि संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. उद्या सकाळी 7:20 आणि रात्री 8 एक गाणे ताजे तवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि त्यानंतर आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होतील. चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम 8:40, 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 9:10 आणि संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमात व्हर्टिकल गार्डनिंग आणि नर्सरी संगोपन याविषयी ज्येष्ठ नागरिक शंकर खाडे यांची मुलाखत, 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम प्रभातीचे रंग लेखन विजय कुमार तथा नंदू गुरव यांचं. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10:00. 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित होईल 11:00. 11:40 भावधारा. श्रोते, दुपारी 12 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. सुरुवातीला वनिता मंडळ, आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं. 1:40 सोलापूर जिल्हा वार्तापत्र, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:00. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत 5:30 युवावाणी मुंबई केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाळासाहेब साठे आणि सहकाऱ्यांचं भेदिक आपण ऐकू शकाल. 6:30 FM आणि मध्यमवारी वाहिनीवरून महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेतील द ओव्हल क्रिकेट ग्राउंड लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं वर्णन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू खेळ संपेपर्यंत. तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा याप्रमाणे. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांवर कार्यक्रम आवड बळीराजाची. 8:15 हिंदी भक्ती गीत, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आपली आवड, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीकांत बाकरे यांचं शास्त्रीय गायन राग पुर्या कल्याण आपण ऐकू शकाल. श्रोत्या, उद्या प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या वेळा याप्रमाणे. उद्या सकाळी 6:00, दुपारी 1:00, संध्याकाळी 6:00 आणि रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र, सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र आणि रात्री 11:10 इंग्रजीतून बातम्या, 6:20 संस्कृत समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. तर सकाळी 8:30, दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून, सकाळी 7:00, संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 6:37 आणि 1 सेकंद झालाय. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, आज आपल्या भेटीला कवयित्री डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे या आलेले आहेत। नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं।
1: नमस्ते मॅडम। मॅडम, कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या कवितेनं करूया।
2: उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते। म्हणजे मनाचं काही सांगता येत नाही। कधी कधी आपण काही कारण नसताना आपल्याला उगीच आपण टेन्शन मध्ये येतो, किंवा काही कारण नसताना आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद इतका आनंद होतो। म्हणजे हे मनाची चंचलता आहे, कुठेतरी हा चंचल मनाचा एक गुण आहे असं मला वाटतं। उगाच हसते कधी उगाच रुसते, क्षणोक्षणी युगा बदलत जाते, पुन्हा फेर धरूनही तिथेच येते। म्हणजे कितीही कोसो किलोमीटर दूर गेलं तरी परत जिथं आपण आहे आपलं अस्तित्व तिथे त्या मनाला यावं लागतं। मन अळवावरचे पाणी असते, कधी होते आतुर कधी कातर, कधी खूपच शांत कधी गंभीर, कधी उगाते चिडचिड करते कधी प्रेमाचे त्याला उदान भरते। मन अळवावरचे पाणी असते, कधी बनते तेही प्रयत्नवादी कधी होते खूपच आशावादी, कधी जाते त्या आभासी जगात कधी स्वप्नांच्या दुनियेत राहते। मन अळवावरचे पाणी असते, कधी गुंतते भावनिक नात्यात हरुणी स्वतःला तिथेच रमते, सर्व भावना आपल्याच मानते वाऱ्यासारखे ते सदैव फिरते। मन अळवावरचे पाणी असते।
0: फारच छान अशा कविता तुम्हाला सुचतात कशा, तर तेही सांगणारी तुमची एक कविता आहे, तर तीच आपण श्रोत्यांना ऐकूया। म्हणजे त्या कविता तुम्हाला कशा सुचतात?
2: भावना हृदयाच्या जेव्हा असह्य होतात, भावना हृदयाच्या जेव्हा असह्य होतात मग कुठे लेखणीतून मला कविता सुचतात। बांध फुटत नाही अश्रूंचा तरी डोळे पाणावतात, बांध फुटत नाही अश्रूंचा तरी डोळे पाणावतात, जुने दिवस आठवतात मग मला कविता सुचतात। ऐकून घेण्यासाठी जेव्हा कुणीच नसते जीवनात, ऐकून घेण्यासाठी जेव्हा कुणीच नसते जीवनात, एकटीच भटकते मी विचारांच्या त्या दाटवणात। व्यक्त व्हाया फक्त लेखनी, व्यक्त व्हाया फक्त लेखनी आणि कागदच हातात, तेव्हा कुठे शब्द फुले गुंफून मला कविता सुचतात।
0: फारच छान। या सगळ्या बरोबर प्रेम कविता पण काही तुम्ही लिहिलेल्या आहेत। म्हणजे खर तर वयाच्या 16व्या वर्षी असं म्हणतात की सगळेच जण कवी असतात आणि प्रेम कविता सुचत असतात, पण या तुमच्या विचार प्रवृत्त करणाऱ्या किंवा व्यक्तिचित्रण करणाऱ्या कवितांबरोबरच अत्यंत तरल कोमल अशी तुमची प्रेम कविता सुद्धा आहे। मला वैशिष्ट्य हे वाटतं की या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिताना वेगवेगळ्या प्रकारची रूपकं वापरावी लागतात, भावनांचे प्रकार वेगवेगळे होत जातात, तर ह्या प्रेम कविता पण कशा काय बरं लिहिता तुम्ही?
2: आपण म्हणतो की प्रेमात पाडणारं वय असतं, आकर्षणाचं वय असतं, मोहाचं वय असतं, पण मला सांगायला एक अभिमान वाटेल किंवा एक ती माझी विचारसरणी म्हणा की मी कधीही या वयात गेले नाही। वर्षातून एक 10-12 तरी वक्तृत्व स्पर्धा करणं असं होतं माझं ते, आणि त्यामुळे सतत ते वाचन राहणं, सतत इतिहासकारांचं वाचणं, शिवाजी महाराज असतील ते वाचणं, शाहू महाराज वाचणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचणं, सावित्रीमयी फुले वाचणं, आणि प्रत्येक नेत्यांच्या जयंतीला शाळेमध्ये ठरलेलं असायचं की माझं भाषण असायचं, त्यामुळे माझे विचार तसे होत गेले। पण एक स्टेज अशी येते की जन्म आहे, लग्न आहे, मृत्यू आहे, संसार आहे, सगळं आहे। मी कॉलेजच्या जीवनामध्ये पण एकही प्रेम कविता अशी लिहिली नाही, तर जेव्हा माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या अगं तू इतकं लिहिते, कधीतरी काहीतरी प्रेमावरती तरी लिहित जा ना, तुला काही भावना आहेत की नाहीत, म्हणजे मला असं चिडवायच्या त्या। तर मी म्हणायची मला भावना आहेत पण माझ्या भावना फार लिमिटेड आहेत। माझ्या मैत्रिणींच्या आग्रहास्तव साथ म्हणून एक कविता लिहिलेली होती। आयुष्याच्या प्रवाहात चालताना खूप काही मला करायचं आहे, सरत्या आयुष्याचा हिशोब ठेवताना उरलेल्या आयुष्याचा गुणाकार करायचाय, सारं काही करताना साथ मी मागते तुझी हातात हात घालून तू माझ्यासोबत चालशील का, पक्षी मी झाले तर पंख माझे होशील का, फूल मी झाले तर पाकळ्या त्याच्या होशील का, कधी दमलेच मी तर आधार

0: जा होशील का, मरगळलेच कधी मन, तर तू त्यात नव्याने उभारी भरशील का, काहीच नाही जमलं तुला तर आयुष्यभर सोबत मला करशील का, अशी मी एक अननोन पर्सन वरती कविता केलेली होती. पण त्याच्यानंतर ह्यामध्ये ज्या कविता आहेत त्या मला परमेश्वराने खूप चांगला जोडीदार दिला आणि त्यांची मला अतिशय खंबीर साथ आहे, म्हणूनच मी ह्या कविता नंतर माझ्या मिस्टरांवरतीच लिहिलेल्या आहेत, तू आणि मी. पण त्यामध्ये पण कुठेतरी तुम्हाला माझी वैचारिकता थोडी दिसेल. सख्या एक कविता आहे, त्यांच्यावरती लिहिलेली आहे, तू आणि मी वाचून दाखवते मॅडम. पहिले, अथांग सागर तू कर्तव्याचा महामेरू, मी प्रेरणा तुझी रे स्वप्न नवे साकार करू, खळखळणारा झरा तू मी जणू आधाराची सरिता, विश्वासाने बांधलेला मी त्याचाच किनारा, ज्योत प्रेमाची तू तेवतो जनसेवेसाठी, ते डॉक्टर आहेत म्हणून मी
1: जनसेवेसाठी
0: तेवतो जनसेवेसाठी मी वात होऊन जळते तुझ्या प्रकाशासाठी, हिमांशु पुणवेचा तू सदा शीतल छायेचा, मी कौमुदी चंद्रकलेतील प्रभाव तेजस्वी विचारांचा, घे तू ज्योतिबाचे विचार प्रगल्भ थोर, मी बनेन सावित्री घडविण्या नवीन पोर, तू अंगीकार नसा नसात प्रज्ञा सूर्य डॉक्टर आंबेडकर, मी बनेन त्यागमूर्ती माता रमाई कणखर.
1: छान, फारच. त्यांच्या बरोबरीनं, त्यांच्या साथीनं तुमचा हा प्रवास सुरू आहे आणि छान कविता तुम्ही लिहिता आहात. यापुढेही तुमच्या हा कवितांचा प्रवास चालू राहील. अगदी आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण आलेलो आहोत, तर काय तुम्हाला आपल्या श्रोत्यांना सांगायचं आहे की तुमच्या या कवितांमधून, तुम्हाला भेटणाऱ्या प्रशासनातल्या माणसांमधून अनेक प्रकारचे विचार तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवता आहात. तुमच्या बोलण्यात सारखा येतं की तुमच्या कवितेतून विचार पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, तर त्याविषयी थोडंसं तो विचार आणि एक अखेरची कविता.
0: मला एकच सांगायचं आहे आजच्या नवीन पिढीला की आपल्या समोर खूप आव्हान आहेत, पडदा खूप आहेत, पण तरीही यामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे आणि यामध्ये टिकून राहायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला बाहेरचा कोणी स्रोत नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला बाहेरचं मोटिवेशन नाही पाहिजे, की तुमच्या आतलं मोटिवेशन तुम्हाला पाहिजे. जेव्हा तुम्ही मनाने कणखर असता, तुमचं मन प्रगल्भ असता आणि तुमचं मन कणखर असेल, तेव्हा जगात कितीही संकट आली तरी ते तुम्हाला हरवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः खूप कणखर राहिलं पाहिजे. आणि माझ्या कवितेमधून पण मी हेच सांगते की कितीही काहीही झालं तरी स्वतः तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असता, तुम्ही स्वतःच स्वतःचा आदर्श असता, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की बाहेरच्या मित्रमैत्रिणी शोधण्यापेक्षा की स्वतः स्वतःची मैत्रीण व्हायला पाहिजे किंवा स्वतः स्वतःचा मित्र व्हायला पाहिजे, स्वतःशी संभाषण केलं पाहिजे, जे पूर्वी लोक थोर लोक करत होती. आणि त्यामुळेच तर आपला एवढा जाज्वल्य असा देशाचा इतिहास घडला की जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग होता ना तेव्हा जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. म्हणून या पिढीला मी माझ्या कवितेतून पण हाच संदेश देते की तुमचे आदर्श हे ज्यांनी आपल्या देशासाठी, ज्यांनी समाज घडवण्यासाठी खरोखर कष्ट केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपण खूप चांगलं सुखी जीवन जगत आहोत, हे तुमचे आदर्श असले पाहिजेत. आणि असे आदर्श असेल तर मला नाही वाटत की कुठला मुलगा किंवा कुठली मुलगी, कुठली स्त्री किंवा कुठला पुरुष यांचं कुठे पाऊल घसरेल किंवा हे फ्रस्ट्रेशन मध्ये जातील. कारण ह्या लोकांचे जर आदर्श सदैव आपल्या डोळ्यासमोर असतील तर नक्कीच आपल्यामध्ये आतमध्ये एक प्रेरणा जागृत होईल.
1: कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी एक कविता आपण कोणती निवडूया?
0: आयुष्य हे असंच असतं, कधी शांत डोह कधी खळखळणारा झरा, कधी तीव्र उन्हाळा कधी रिमझिम सरी, कधी विपदांची गिरी कधी सुखाच्या धारा, कायमच हवं असं वाटतच राहत आयुष्य, अपेक्षांचं गाठोडच भलं मोठं असतं, भरलं कितीही तरी ते रिक्तच दिसतं, कौमुदीशिवाय हिमांशूला पूर्णत्व नसतं, पुस्तकाचं पान कोरच असतं. आपल्या आयुष्याचं पुस्तक हे कोरच असतं जन्माला येतो तेव्हा, म्हणजे कसं तुम्ही रंगवायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं.
1: बरोबर.
0: काळं की निळं हे ज्याच्या त्याच्या हाती असतं, प्रेमाचे रंग भरता सुंदर चित्र बनतं, चित्रकार आपल्यालाच व्हायचं असतं, आयुष्य खरंच भारी असतं, रोज नवा नवा एपिसोड असतं, कुठलाच एपिसोड रिकॅप नसतं, इतकं साधं जीवन असतं, गेलेला दिवस कधीच लाईफमध्ये आपल्या परत येऊ शकत नाही, मनमुडात ते जगायचं असतं, षडरिपूंवर मात करायचं असतं,

0: प्रत्येकाशी प्रेमाने वागलो तर हरेक क्षणांचा ते सोहळा करतं, इतकं सोपं आयुष्य असतं. आकडेमोड करीत आपणच गुंतागुंतीचं करून ते ठेवलेलं असतं. तुमचं आमचं साऱ्यांचं सेमच असतं, आयुष्य हे असंच असतं.
1: फारच छान. साध्या साध्या कवितांच्या ओळींमधून खूप मोठा संदेश तुम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे, आणि मुख्यतः तरुण पिढीला की ज्यांना बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टीतून नैराश्य येतं, त्यांच्यासाठी या कविता खूप महत्वाच्या आहेत. कर्तृत्ववान माणसांवरच्या, त्यांचा इतिहास सांगणाऱ्या, त्यांचं कार्य कर्तृत्व मांडणाऱ्या, आणि निसर्गाचे रूपातून सुद्धा तुम्ही काय करू शकता आणि किती साध्या गोष्टी आहेत आपण अवघड करतो हे सांगणाऱ्या आहे तुमच्या कविता. आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि श्रोत्यांना या तुमच्या कविता ऐकवल्यात, त्याविषयी सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: कवयित्री डॉक्टर वैशाली शेंडगे यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. श्रोतेहो, आज दि बा मुकाशी यांचा स्मृती दिन आहे. लामण दिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कथा मोहिनी, अमोद सुनासी आले, वणवा, चापलूस, 1000 गाई, आदी कथा, माऊली, तू आणि मी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. प्रत्येक वेळी माणूस शोधण्याचा प्रयत्न आपल्या लेखणीतून दिवा मोकाशी यांनी केला. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा त्यांनी लिहिल्या. रायगड जिल्ह्यातल्या उरणचा त्यांचा जन्म. अभियांत्रिकीची पदविका घेतल्यावर पुण्यात आले आणि तिथं रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय दिवा मोकाशी यांनी सुरू केला आणि त्याचवेळी आपला हा लेखनाचा छंद जोपासला. पालखी या त्यांच्या पुस्तकाची आठवण आजही अनेकांना आहे. दि बा मोकाशी यांनी लहान मुलांसाठी सुद्धा खूप लेखन केले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळानं प्रकाशित केलेल्या संस्कार वाचन मालेतल्या अनेक कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. यंत्र व तंत्र, जमीन आपली आई अशी विज्ञानविषयक पुस्तकंसुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. श्रोते हो, विज्ञानकथा, युवकांसाठीच्या कथा, कुमारांसाठीच्या कथा, प्रवास वर्णन, कादंबरी असे सगळे प्रकार दिवा मोकाशी यांनी हाताळले. मात्र रसिकांच्या मनात त्यांची ओळख कथाकार हीच आहे. आज 29 जून दिवा मोकाशी यांचा स्मृती दिन. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

0: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्तरंगांचं सप्तसुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 6:55 होतात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम योग संजीवनी भाग 16.

0: नमस्कार. आजचा विषय आहे महिला आणि निरोगी वृद्धत्व. आजचा विषय ऐकून आपण सर्वांना असं वाटेल की पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळी योगसाधना आहे का? त्याचे उत्तर हो असे देता येईल. कारण स्त्रियांवरील जबाबदाऱ्या आणि पुरुषांवरील जबाबदाऱ्या यामध्ये फरक आहे आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण ही पुरुषांपेक्षा थोडी वेगळी आहे. जीवनातील प्रत्येक टप्प्यांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. या बदलांना सामोरे जाण्यासाठी स्त्रीला शारीरिकपेक्षा मानसिक संतुलन आवश्यक असते. घरातील व बाहेरील अनेक जबाबदाऱ्या पेलताना स्त्री जेव्हा थकून जाते तेव्हा भरपूर कामाच्या प्रमाणात विश्रांतीसुद्धा योग्य हवी हे तिने लक्षात घेतले पाहिजे. ही विश्रांती शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहे हे सर्वच वयोगटातल्या महिलांनी लक्षात ठेवले पाहिजे. शवासनाचा ह्यासाठी सर्वात जास्त उपयोग होतो.
1: वृद्धपणी शारीरिक स्वास्थ्य तर आवश्यक आहेच, परंतु त्याही पलीकडेही मन म्हणजे अंतःकरण चतुष्ट म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे सर्व सुंदर असणं आवश्यक आहे. अंतःकरण चतुष्टमधील पहिले म्हणजे मन. मन हे सुंदर म्हणजे संतुलित आणि स्थिर आणि प्रसन्न. मन म्हणजे याच्यामध्ये सुंदर मन हे सहज संजन्यशील बनते आणि हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला प्राणायाम हे अतिशय उपयुक्त साधन उपयोगी पडते.
0: पुढचे आहे बुद्धी. मनावर बुद्धीची शक्ती आहे, निश्चयात्मका बुद्धीही असं म्हटलेलं आहे. बुद्धीच्या पातळीवर सतत कार्यरत राहिले तर तिला मेधा, प्रज्ञा, प्रतिभा असे पैलू मिळतात. बौद्धिक सौंदर्य वाढवण्यासाठी अंतरंग साधना, ध्यानधारणा उपयोगी पडते. तसेच निष्काम कर्मयोग व परस्पर सामंजस्य यांच्यामुळेही मन आणि बुद्धी यांचे संतुलन साधते.
1: भावना या दोन प्रकारच्या आहेत, नकारात्मक आणि सकारात्मक भावना. स्वामी सत्यकर्मानंद म्हणतात की राग, संताप, द्वेष, असूया, मत्सर या सर्व नकारात्मक भावना म्हणजे कुरूप भावना आहेत. हर्ष, जोम, उत्साह, आनंद, चैतन्य या सर्व सकारात्मक भावना म्हणजेच सुंदर भावना आहेत. नकारात्मक भावना सकारात्मकमध्ये बदलण्यासाठी भक्ती

0: योग, मंत्र पठन, नामस्मरण या सर्वाचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतःकरण चतुष्टयमधील तिसरा भाग म्हणजे अहंकार, मीपणाची कर्तेपणाची भावना. ईश्वर प्रणिधानामुळे म्हणजेच भक्तियोगामुळे ही अहंकाराची भावना नाहीशी होऊन कर्ता कर्विता हा ईश्वरच आहे ही भावना वाढीला लागते आणि अंतरंग अधिकच सुंदर आणि मृदू बनते. आणि शेवटी म्हणजे चित्त. चित्त म्हणजे घडून गेलेल्या आठवणींची साठवण. यामध्ये अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही आठवणी साठवलेल्या असतात. शवासनामध्ये जेव्हा आपण संकल्प करतो त्या संकल्पामध्ये मनातील वाईट दुःखद आठवणींना काढून टाकण्याचा संकल्प करून चित्त हे फक्त चांगल्या आठवणींचे व चांगल्या विचारांचे भांडार केले जाते. अशा प्रकारे योगाद्वारे अंतरंग शुद्धी करून मन आणि त्याबरोबरच शरीर संतुलित ठेवता येते. अशा प्रकारे योगाभ्यासामुळे महिलांसाठी वृद्धत्व आरोग्यदायी ठरते.
0: भारत सगळ्या जगात मानसिक शांती पसरवेल हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न खरे करण्यासाठी पाश्चात्यांना योगाचे महत्त्व पटवावे लागेल अशा विचाराने प्रेरित होऊन भारताने अनेक प्रयत्नांनी आता योग हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे. अशा प्रकारे 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून आपण ही योग संजीवनी मालिका समाप्त करत आहोत.

0: योग संजीवनी या मालिकेचा भाग 16 आपण ऐकलात. सहभाग होता योग विशारद श्रीयुत बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 7 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल ती कुठे मिठाई RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.
3: मतदारांनी SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं। राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले।
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी

0: आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन विभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेराचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं, त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.

0: पोलिसांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
1: एक मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्य दल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. संध्याकाळचे 7:10 झालेत.
3: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.

0: अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: कमी वेळात मोजके शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: श्रोते हो, आता ऐकणार आहोत मुंबई वेधशाळा यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाज। या अंदाजानुसार दिनांक 29 जून 2026 अर्थात आज काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग। तर ऑरेंज अलर्ट मध्ये येणारे जिल्हे आहेत ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, मुंबई। रेड अलर्ट हा पालघरला देण्यात आलेला आहे। हे होता हवामान अंदाज मुंबई वेधशाळेकडून प्राप्त। आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र। आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। 7:15 होत आहेत। आजचं विधिमंडळ आणि त्यानंतर 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करीत आहोत। सुरुवातीला आजचं विधिमंडळ।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहे. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे, वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात

होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे, तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोन मधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोन मधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESICच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली, तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय

0: वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कंबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत

0: गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत MCOCA कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझ्याशी वार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 29 जुलै 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळले राहील आणि वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. श्रोतेव, आजच्या कार्यक्रमात जांभूळ लागवड व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गोबाले यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, जांभूळ या पिकाकडे आता फक्त रानमेवा म्हणून पाहिलं जात नाही, तर या पिकाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं. किंबहुना आयुर्वेदात या पिकाला अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यान विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर लहानू गभाले. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल? त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत?

0: जांभळ्या पिकाला अन्यन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. यामध्ये मग जाम, जेली, वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात. तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. जांभळांच्या पानांचा रस व गुळ सम प्रमाणामध्ये घेऊन ते एक तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणामध्ये घेतल्यास रक्ती अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
1: या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
0: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो, परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाशी क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
1: हवामान कसं असायला हवं?
0: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणे गरजेचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
1: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
0: हो नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इंडियन एव्हरेज मध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये या जातीची लागवड जवळपास 98 ते 99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजार मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात, परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात जातीची फळे आकाराने मोठी असतात, परंतु ही जात काढणीस जूनच्या 2 आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनौ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून फळांचा आकार हा छोटा आहे.

आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामुन गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमीडॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त मागील वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले निळकंठ ही जात विकसित केलेली आहे. आणि आताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामुन ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG10 पांढरा जांभूळ

0: आताच IIHR बेंगलोर या संस्थेने अर्का जामुन ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून दोनदा येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला सध्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
1: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
0: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदगाष्ट पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोप तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10 ते 12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4 ते 5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बहाडोली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे. आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 सेंटीमीटर आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20 ते 25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20 ते 25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराझानची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 घमेले चांगलं माती टाकायची आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो निमपेंट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2 ते 3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपवाटिकेमधून जी काही कलम आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
1: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत, 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीने देणं गरजेचं आहे. व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे तर यावेळेस जे काही मायक्रोन्युट्रियंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रिपमधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर

0: पण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण ताण सोडताना ड्रीपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला एखाद महिना तरी झाडाला ताण देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून एकदा 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: बरं, आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो. कारण 4थ्या ते 5व्या वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 6व्या ते 7व्या वर्षापासून व्यापारी दृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो. किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो नक्कीच, जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गर्डलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गर्डलिंग कशा प्रकारे करायची आहे तर गर्डलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीने द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीने त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीने आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गर्डलिंग आपण करू शकतो. आता गर्डलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात आणि जर आपण गर्डलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात आणि जर आपण गर्डलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गर्डलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळ लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर एकदा व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने 2 अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारणी करणं गरजेचं आहे किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मेलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 ग्रॅम गुळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml/10 L पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे किंवा 5% निंबोळ्या अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे. कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये. कारण अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे

0: की स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो, परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः अर्धा किंवा 1 किलोचे बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चेलेटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1-2% आपण फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 ग्रॅम प्रति झाड प्रतिवर्ष आपण मांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटे आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसेच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचे आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुळगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते. परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3-4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर असला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा हे ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत. याचबरोबर 3-5% केओलिनची आपण फवारणी करून फुलगळ फळगळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमी रोपे आहेत ती शासनमान्य किंवा विद्यापीठांच्या रोपवाटिकांमधूनच घेतली गेली पाहिजेत. कारण बऱ्याचदा कलमे ही इतर रोपवाटिकांमधून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन या पिकामध्ये काढणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आज डॉक्टर एल के गभाले यांनी जांभूळ या पिकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आत्ताच आपण ऐकलं जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी डॉक्टर लहानू गभाले यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत.
3: नवरे नवरे

0: मंडळी, आत्ताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील शांता शेळके यांचे गीत, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच माझा आभार माझे शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. बरे तर मंडळी, नमस्कार.
1: माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकलं मुंबई केंद्रावरून. आम्ही ते सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत. श्रोते हो, एक गाणे ताजे तवान या कार्यक्रमात ऐकणार आहोत. धाकटी बहीण या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी. तर ऐकणार आहोत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातील हे गीत.

धाकटी बहीण या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मानवता वाहिनी रात्रीचे 8:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं.

0: पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7

0: सर्वोत्तम युद्ध सेवा पदक, 30 परमविशिष्ट सेवा पदक, 12 उत्तम युद्ध सेवा पदक आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदक प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांग कडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमधारी 241° 8 मीटर्स अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100° 6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपाळे. 8:15 होत आहेत.

प्रासंगिक या सदरात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि धनश्रीचा नमस्कार. श्रोते हो, प्रासंगिक या सदरात आज आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय सांख्यिकी दिन विशेष. आज 29 जून हा दिवस भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील आधुनिक सांख्यिकी शास्त्राचे जनक मानले जाणारे प्रशांत चंद्र महाल नोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आपण अनेकदा म्हणतो आकडे कधीच खोटं बोलत नाहीत, परंतु ते आकडे योग्य पद्धतीनं गोळा केले, त्यांचं योग्य विश्लेषण केलं आणि त्यातून योग्य निष्कर्ष काढले तरच ते समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. हीच शिकवण महाल नोबिस यांनी भारताला दिली. भारत सरकारने 2007 पासून दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. यामागील उद्देश केवळ एका महान शास्त्रज्ञाला आदरांजली वाहन असा नाही, तर समाजामध्ये सांख्यिकीचं महत्व लोकांपर्यंत पोहोचणं हा देखील आहे. आज शासनाच्या जवळपास प्रत्येक योजनेचा पाया हा आकडेवारीवर आधारित असतो. देशात किती लोक राहतात, किती मुलं शाळेत जातात, शेतीचं उत्पादन किती झालं, पाऊस किती झाला, बेरोजगारी किती आहे, महागाई किती वाढली, किती रस्ते बांधण्यात आले, किती लोकांना आरोग्य सेवा मिळाली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सांख्यिकीमुळेच मिळतात. प्रशांत चंद्र महाल नोबिस यांचा जन्म 29 जून 1893 रोजी कोलकाता इथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचं शिक्षण भौतिकशास्त्रात झालं. पुढे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथं त्यांचा परिचय सांख्यिकी या विषयाशी झाला. त्या काळात सांख्यिकी हा विषय फारसा विकसित नव्हता, मात्र महाल नोबिस यांनी त्यामध्ये भविष्य पाहिलं. भारतात परतल्यानंतर त्यांनी अध्यापन सुरू केलं. संशोधन करत असताना त्यांना जाणवलं की कोणत्याही समस्येचं समाधान शोधायचं असेल तर वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक असते आणि त्यासाठी सांख्यिकी हा अत्यंत प्रभावी साधन आहे. सन 1931 मध्ये त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला

संस्था अत्यंत लहान होती, पण पुढे ती जगातील अत्यंत प्रतिष्ठित संशोधन संस्थांपैकी एक बनली. आजही इथं सांख्यिकी, गणित, संगणकशास्त्र, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांवर जागतिक दर्जाचं संशोधन केलं जात आहे. महाल नोबिस यांनी विकसित केलेली महाल नोबिस डिस्टन्स ही सांख्यिकीतील एक महत्वाची संकल्पना. सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या प्रमाणातील माहितीमध्ये कोणता डेटा इतरांपेक्षा वेगळा आहे, कोणतं निरीक्षण असामान्य आहे आणि कोणते घटक एकमेकांशी संबंधित आहेत हे ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आज याच संकल्पनेचा वापर हा कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, चेहरा ओळखणारी प्रणाली, वैद्यकीय निदान, आर्थिक व्यवहारांमधील फसवणूक, उपग्रह माहितीचं विश्लेषण, हवामान अभ्यास आणि जैवतंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. 100 वर्षांपूर्वी मांडलेली संकल्पना आजही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. हीच त्यांच्या संशोधनाची महानता आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण स्वातंत्र्याबरोबर अनेक कठीण प्रश्न देशासमोर उभे होते. गरिबी, निरक्षरता, अन्नधान्याची कमतरता, बेरोजगारी, कमकुवत उद्योग, आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या आणि अपुरी पायाभूत सुविधा, या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सरकारला प्रथम वस्तुस्थिती समजणं आवश्यक होतं आणि इथंच सांख्यिकीनं अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या नमुना सर्वेक्षणानं नियोजन क्षेत्रात जणू एक क्रांती झाली. पूर्वी संपूर्ण लोकसंख्येची माहिती गोळा करणं अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ होतं. महाल नोबिस यांनी नमुना सर्वेक्षण म्हणजेच सॅम्पल सर्वे या संकल्पनेला भारतात प्रभावी स्वरूप दिलं. संपूर्ण लोकसंख्येऐवजी वैज्ञानिक पद्धतीनं निवडलेल्या छोट्या गटाचा अभ्यास करून संपूर्ण देशाविषयी विश्वासार्ह निष्कर्ष काढता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आज जवळपास प्रत्येक मोठं सर्वेक्षण याच तत्वांवर आधारित असतं. भारताच्या आर्थिक नियोजनामध्ये महाल नोबिस यांचं योगदान अत्यंत मोठं आहे. विशेषतः दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यात त्यांची विचारसरणी स्पष्टपणे दिसून येते. जड उद्योग उभारणं, यंत्रनिर्मिती, ऊर्जा, पोलाद, औद्योगिकीकरण, दीर्घकालीन आर्थिक विकास या सर्व बाबींमध्ये त्यांनी सांख्यिकीवर आधारित नियोजनाचा आग्रह धरला. शेती क्षेत्रात सुद्धा सांख्यिकीचा वापर केला गेलाय. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती. आज कोणत्या जिल्ह्यात किती पेरणी झाली, पाऊस किती झाला, कुठल्या पिकाचं उत्पादन वाढलं, कुठं दुष्काळ पडला, कोणत्या भागात खतांची गरज आहे, कुठे सिंचनाची आवश्यकता आहे, हे सर्व निर्णय आकडेवारीच्या आधारे घेतले जातात. शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यामध्ये सांख्यिकीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आरोग्य क्षेत्रातील कार्यक्रम आणि अग्रक्रम ठरवण्यात सुद्धा सांख्यिकीचा उपयोग केला जातोय. कोणता आजार वाढत आहे, किती रुग्ण उपचार घेत आहेत, लसीकरण किती झालं, बालमृत्यूचं प्रमाण किती आहे, माता मृत्यू दर कमी झाला का, जीवनमान किती सुधारलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं सांख्यिकी देते. कोणत्याही साथीच्या रोगाचा प्रसार समजून घेण्यासाठी सांख्यिकी अत्यंत आवश्यक असते. शिक्षणातील सांख्यिकीचा वापर शिक्षण विषयक धोरण ठरवण्यात झाला. किती विद्यार्थी शाळेत दाखल झाले, किती जणांनी शिक्षण पूर्ण केलं, कुठल्या भागात शाळांची गरज आहे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढते यासाठी देखील आकडेवारी महत्वाची ठरते. मोठमोठ्या कंपन्या आज कोणतं उत्पादन तयार करायचं हे देखील डेटा पाहून ठरवतात. ग्राहकांना काय आवडतं, कोणत्या वस्तूची मागणी वाढते, कुठल्या शहरात नवीन शाखा सुरू करायची, किती उत्पादन करायचं हे देखील सर्व काही सांख्यिकी सांगते. क्रीडा आणि सांख्यिकी यांचा संबंध पाहता आज क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा ऑलिम्पिक स्पर्धा, खेळाडूंची कामगिरी, फलंदाजाची सरासरी, गोल करण्याचे प्रमाण, संघांचं विश्लेषण, रणनीती या सर्वांमध्ये सांख्यिकीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आजच्या डिजिटल युगातील सांख्यिकीचा प्रकार हा आधुनिक आहे. आज प्रत्येक मोबाईल फोन डेटा तयार करतो. प्रत्येक ऑनलाईन व्यवहार, प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट, प्रत्येक डिजिटल पेमेंट, इंटरनेट शोध यातून प्रचंड प्रमाणात माहिती तयार होते. यालाच आपण बिग डाटा असं म्हणतो. या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकी अत्यावश्यक आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे जग बदलत आहे, पण AI च्या पायाभूत तत्वांमध्येही सांख्यिकीच आहे.

डेटा, संभाव्यता, नमुने, भविष्यवाणी यांशिवाय एआय शक्यच नाही. आणि म्हणूनच आजच्या काळात सांख्यिकीचं महत्व पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढलेलं आहे. ज्यांना गणित, संगणक, अर्थशास्त्र, संशोधन, डेटा सायन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी सांख्यिकी हा अत्यंत उपयुक्त असा विषय. आज भारतात आणि जगभरात डेटा विश्लेषक, डेटा सायंटिस्ट, संशोधक आणि सांख्यिकी तज्ज्ञांची मोठी मागणी. श्रोते हो, दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित साजरा केला जातो. 2026 सालची थीम आहे अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डाटा, अर्थात प्रशासकीय माहितीतील क्षमता उलगडणे. प्रशासकीय माहिती म्हणजे शासनाच्या विविध विभागांकडे नियमितपणे जमा होणारी माहिती. उदाहरणच घ्यायचं तर जन्ममृत्यू नोंदणी, शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंद, रुग्णालयातील आरोग्यविषयक माहिती, शेतीविषयक नोंदी, कर प्रणाली, विविध शासकीय योजनांचे लाभार्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडील माहिती. पूर्वी अशा माहितीचा वापर मुख्यतः प्रशासकीय कामकाजापुरताच मर्यादित असे. मात्र आज या माहितीचे वैज्ञानिक विश्लेषण केल्यास शासनाला अधिक अचूक, वेगवान आणि परिणामकारक निर्णय घेता येतात. यामुळे योजनांचं योग्य नियोजन करता येतं, निधीचं प्रभावी वाटप करता येतं, विकास कामांचे मूल्यमापन करता येतं आणि नागरिकांपर्यंत सेवा अधिक कार्यक्षमतेने पोहोचवता येते. याच कारणांमुळे 2026 ची ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण डेटा हा केवळ आकड्यांचा संच नसून तो सुशासनाचा आणि विकासाचा भक्कम पाया आहे. प्रिय श्रोते हो, प्रशांत चंद्र महाल नोबिस यांनी भारताला केवळ सांख्यिकीचा विषय दिला नाही तर पुराव्यावर आधारित निर्णय प्रक्रिया ही विचारसरणी दिली. आज शासनापासून उद्योगांपर्यंत, संशोधनापासून आरोग्य सेवेपर्यंत, शेतीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्वत्र सांख्यिकीचा प्रभाव दिसून येतो. राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा केवळ एका महान शास्त्रज्ञाच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा दिवस नाही, तर विज्ञाननिष्ठ विचार, अचूक माहिती आणि जबाबदार निर्णय यांचा स्वीकार करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या निमित्तानं आपणही माहितीचं महत्व ओळखूया. चला, आकडे समजून घेऊया आणि ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत आपला सहभाग नोंदवूया. याच संदेशासह आजच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिन विशेष कार्यक्रमाची सांगता मी करते. मी धनश्री आपली रजा घेते. पुन्हा भेटू एका नव्या प्रासंगिक विषयासह. नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:25 झाली आहेत. पॉप संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्रीती सागर यांनी गायलेली काही पॉप गीतं.

पॉप संगीताच्या कार्यक्रमात प्रीती सागर यांनी गायलेली पॉप गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 8:45 होत आहेत. समाचार संध्या या हिंदीतून आणि 9 न्यूज ॲट 9 या इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावर प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 500
1: मध्यम लहरी 239.8 meters अर्थात 1251 kilohertz एफ एम वाहिनीच्या 100.6 megahertz आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. मी आहे आपल्यासोबत प्रसारणामध्ये धनश्री केरीपाळे. तर श्रोते हो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद। आपकी पसंद या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत। धनश्रीचा नमस्कार। श्रोतेहो, कार्यक्रमात गप्पा न मारता, कार्यक्रमाची वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर या कार्यक्रमातील पहिलं गीत कळवणारे आपले श्रोते आहेत चांदनी चौक सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, मेघा पाटील, संजना रोहिणी पाटील, समस्त पाटील परिवार, चव्हाण परिवार, चांदनी चौक सांगलीतून हे श्रोते आहेत। गांधी चौकचे आहेत हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक, मिका बिरक। धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते अनिल कुंभार, सुधीर लोले, समीक्षा अथर्व अविरा आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, समस्त लोले परिवार, चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर, आदित्य कुमार खुगे, राजू मिठारी स्टॉप, बाबासो दुकानदार फुगे, रवी ग्रुप चौक चंदूरचे श्रोते, संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता, समस्त खेमलापुरे परिवार, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळीतून। सेनापती कापशीचे श्रोते आहेत ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण। तर या सर्व श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे, त्यांना ऐकायचंय प्यासा सावन या चित्रपटातील संतोष आनंद यांचं गीत। लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलंय आणि या गीताला आवाज दिलाय लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांनी।

प्यासा सावन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि खरं श्रोते हो, सध्याचा पाऊस पाहता आपल्याला पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे आणि जेव्हा तो बरसत आहे तेव्हा मात्र हा जो क्षण आहे हा अनुभवण्याचा क्षण फार वेगळा आहे. प्रेमवीरांचा वेगळा, शेतकऱ्यांचा वेगळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांचा वेगळा. असाच काही सहा क्षण हा ओलावा आपल्याला हा पाऊस देऊन जातो. आपकी पसंद या कार्यक्रमात श्रोते हो, मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपाळे. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे खुदा गवाह. या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतबद्ध केली लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि या गीताला आवाज दिलाय अलका याग्निक मोहम्मद अजीज यांनी. या गीताची आवड करणारे आपले श्रोते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, यळगुड, रेवन अनिता, राहुल भांबिष्टे, कबनूर, तुषार प्रसिक, एकता मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण यळगुडकर, चंदूरचे श्रोते सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद सावी, मेघा सातवेकर, आशा गोरे, किशोरी गोरे, अश्विनी तानोडे.

नीता भांबिष्टे अमित नारायण लोंढे अनिल कुंभार शशिकांत कांबळे मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे मध्य प्रदेश मधून श्रोते आहेत कुमारी वंदना देविका चौधरी गणेश कार्तिक संजना परी मालती चौधरी स्वाती प्रयाग चौधरी ललिता नारायण खर्चे फकीरा रेडिओ श्रोता संघ बीडहून आहेत रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी संजना रंजना गब्रू पैलवान थोरात तर ऐकूयात खुदा गवाह या चित्रपटातील हे गीत.

आपकी पसंद या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे चांदनी या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं. श्रीदेवी जॉली मुखर्जी यांच्या युगलस्वरातील या गीताला संगीत आहे शिवहरी यांचं. श्रोते हो, या गीताची पसंती करणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी राधानगरी इथून

चंदीगढ़ श्रोते आहेत टी डी मल्होत्रा, ऋतिक, प्रतीक, जयवीर सिंह ठाकुर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज, साहिल, ही मॅन रेडिओ श्रोता संघ, धर्मेंद्र ग्रुप. हे श्रोते आहेत वीरभद्र अप्पा जंगम, मुक्काम पोस्ट बसवाड, तालुका शिरोळ, विजय कुमार स्वामी, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, सोहम जंगम, अनिकेत, समस्त जंगम आणि मित्र परिवार, एकनाथ इंगवले महे, अण्णासो खोत दत्तवाड, बाजरा वाघमारे केरूळ, गजबर अत्तार, फरीद मोमीन कुरुंदवाड. तर या सर्व श्रोत्यांच्या सोबत आणखी श्रोते जोडले गेले आहेत. ते आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, मुक्काम पोस्ट बोरा इथून श्रोते आहेत दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, गजानन घायाळ, समस्त घायाळ परिवार, प्रथमेश पाटील, उषा पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय पाटील, भावेश पाटील मलकापूरहून. तर ऐकणार आहोत या सर्व श्रोत्यांच्या आवडीचे चांदनी या चित्रपटातील हे गीत.

नाम लिख लिया, बिन पूछे ये काम किया, तुमने मुझे बदनाम।

ह्या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. तर श्रोते हो, आत्तापर्यंत आपण जितकी गाणी ऐकली त्यामध्ये आपण पारसावर आधारित एकच गाणं ऐकलं होतं. आणखीन पावसाचं गीत आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे आणि हे गीत आहे दहक या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांचं. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलंय. तर हरिहरण आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातील या गीताची आवड करणारे आपले हे श्रोते आहेत. नाते विश्वासाचं नाते आपुलकीचे मुक्काम जळगाव इथून डॉक्टर नामदेव भूतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी, समस्त भूतेकर परिवार जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघरा शिवराज कोलते, रेदुरा देवी रुद्र कोळकर, वाकोणी तालुका बदनापूर, रिअल लिस्नर्स ग्रुप जतहून श्रोते आहेत अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख, डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव इथून आहेत राष्ट्रपाल गजभिये, राधिका, बेबी, अनिष्का, तन्मय, गजभिये, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रोते आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, गीतांजली वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, जांभरून हू श्रोते आहेत दुर्गादास, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, समस्त जोशी परिवार परभणीहून, बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगलीचे. तर या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे दहक या चित्रपटातील हे गीत.

0: देहक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकणार आहोत आशा भोसले उदित नारायण यांच्या स्वरातील समीर यांचं गीत. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे आणि या गीताची आवड आपल्याला कळवली आहे श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत राजराम गायकवाड राजपेंटर आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण विरणगे कसबा बावडा कोल्हापूर सुशीला विलास दावणे कागल सुभाष मिंचे शिरढोण श्रीनिवास कांबळे यड्राव शशिकांत पाटील कुरुंदवाड सचिन किल्लेदार भडगाव जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा इथून उस्मान शेख फौजी सायराबानो दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठान बिस्मिल्ला बी शेख गदर शेख निलोफर शेख तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून श्रोत आहेत चांदनी अयुब सय्यद बाजाजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगरचे श्रोते राजेश पाटील राजदीप राजेश राशी शीतल गुंडेवाडी अंबड इथून आहेत निजाम शेख वरुण साबळे नुपूर उद्धव साबळे संपत्ती खेमलापुरे चिन्मय तन्मय आणि समस्त खेमलापुरे परिवार तर ऐकणार आहोत या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचे प्यार तो हो नाही था या चित्रपटातील हे गीत.
1: पता है शेखर
2: इंसान को तकलीफ कब होती है जब वो कोई सपना
3: कभी कभी उस हकीकत

तर श्रोते हो, या गीताचा आस्वाद घेत आपकी पसंद या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवायला विसरू नका. यासाठी आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, पत्र लिहायला वेळ नसेल तर आपण ईमेलही करू शकता. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. बरं, तर श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमात मला धनुषीला रजा द्या. नमस्कार.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म. या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नारायण पटवर्धन यांचं शास्त्रीय गायन. यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत मेरो जियाला. द्रुत ख्याल एक तालात निबद्ध आहेत बोल आहेत छतर सुगार. यांना तबला साथ केले मनमोहन कुंभारे यांनी. हार्मोनियमवर साथ आहे वसंतराव गुरव यांची. तर ऐकूयात नारायण पटवर्धन यांनी गायलेला राग हेमंत.

नारायण पटवर्धन यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 11 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या 11:05 आणि इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

239 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 22 सेकंद झालेत. आमचे या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 5:50 आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत. तोपर्यंत मला धनश्रीला रजा द्या. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.